0: आकाशवाणी संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स शिखर परिषदेच्या समारोप सत्रात प्रतिपादन. एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. गणेशोत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज. मुंबई पुण्यासह अनेक शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पटकावलं विजेतेपद. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषकावर भारतीय महिला संघाची 8व्यांदा मोहोर. आता सविस्तर बातम्या. विविधता ही ब्रिक्स शिखर परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत 18व्या ब्रिक्स परिषदेच्या समारोप प्रसंगी केलं. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याबद्दल मोदी यांनी चिंता व्यक्त केली आणि या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचंही अधोरेखित केलं. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 दिवसात पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध देशांच्या प्रमुखांबरोबर 15 द्विपक्षीय बैठका घेतल्या, तसंच जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांशी अनौपचारिक चर्चा केल्या. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2019 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू असं गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे, तर ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभरात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. लोकांच्या सहभागातून विकसित भारतच्या संकल्पनेला बळ देणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. गृहमंत्री अमित शहा यांनी काल एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई इथं श्री गणेश ज्ञानआरती या हस्तलिखिताच्या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. भारताची ज्ञानपरंपरा समृद्ध आणि चैतन्यमय आहे आणि तिच्या प्रकाशात संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे, असं शहा यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: जो राष्ट्र अपनी स्मृति इतिहास परंपराएं संस्कार अभिलेख भाषाएं व्याकरण की रक्षा करता है वो कितने भी साल गुलाम रहे उसको कोई गुलाम नहीं बना सकता है. भारत इसका उदाहरण. नालंदा का पुस्तकालय तो जला सकते हैं, महीनों तक वहां से धुआं उठे इतनी प्रज्वलता से जला सकते हैं, मगर स्मृति और श्रुति से जो लोगों की चित्त में चीती बनकर बसा है वो ज्ञान को कोई समाप्त नहीं कर सकता.
0: एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा अफाट साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आज आणि उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील. यावेळी हिंदीच्या प्रसार आणि अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना शहा यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. तसंच बहुभाषिक ॲप भारतीचं लोकार्पण आणि पुण्यात उभारण्यात आलेल्या भारतीय भाषांमध्ये तातडीनं अनुवाद करणाऱ्या डेटा सेंटरचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

करण्यात आला आहे. पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 7,500 अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी

ज्येष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेत काल भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी अजिंक्यपद पटकावलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं काल झालेल्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेतील विजेतेपदाची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानंही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत 8व्यांदा आशिया चषक पटकावण्याचा विक्रम केला. दुबईत काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 183 धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 129 धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19 षटकं आणि 4 चेंडूत 111 धावांवर बाद झाला. शेफाली वर्मा सामनावीर ठरली. हवामान. राज्यात काल मुंबई नाशिकसह अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स शिखर परिषदेच्या समारोप सत्रात प्रतिपादन. एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. गणेशोत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पटकावलं विजेतेपद आणि महिलांच्या T20 आशिया चषकावर भारतीय महिला संघाची 8व्यांदा मोहोर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार, शुभ सकाळ। 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा आणि आजच्या ह्या खास खास खास दिवशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मनस्पर्शी या कार्यक्रमात। मी रश्मी वारंग। नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, माथा शेंदूर पाझरे वरी वरी दुर्वांकुरांचे तुरे। माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखुनी चिंता नुरे, गोसावी सुत वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे। इतके दिवस आपण त्याचं फक्त स्मरण करत आलो आणि त्या स्मरणाच्या पलीकडे जाऊन आज मात्र त्याचं प्रत्यक्ष आगमन आपल्या घरी झालेलं आहे। असा हा खास दिवस ज्याची संपूर्ण महाराष्ट्र वर्षभर वाट पाहत असतो, तो गणेश चतुर्थीचा दिवस आज आलेला आहे आणि त्यामुळे या विशेष दिवशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला या अथर्वशीर्ष।

0: नमस्कार, मी शंतनु मोघे। मस्त मधुर गाणी, संवादाची साखर पेरणी, कलाकारांची ग्रेट भेट घडवून आपला दिवस संगीतमय रंजक करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी ऐकत रहा 100.1 MHz वर।
1: FM गोल्ड 100.1 MHz आणि गणेश चतुर्थीचा आजचा दिवस आपण साजरा करत आहोत FM गोल्डवर। मंडळी, आजचा दिवस अनोखा याकरता आहे कारण हरितालिका व्रत आणि गणेशाची आपण आज मूर्तीची स्थापना ह्या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी अनुभवत आहोत आणि त्यानिमित्ताने घरोघरी दोन्ही पूजांची सुरुवात झालेली आहे। दोन्ही पूजांसाठी सगळी धावपळ लगबग तुमची सुरू आहे। इथं स्टुडिओत बसून सुद्धा हे सगळं आम्ही अनुभवू शकतो आणि त्याचा अंदाज बांधू शकतो। हरतालिका कथा, हरितालिकेची जी कथा आहे म्हणजे उत्सव किंवा एकूण संपूर्ण ही पूजा ही मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात असताना ही कथा बऱ्याचदा आपल्याकडनं थोडीशी दुर्लक्षित राहते आणि त्यामुळे काय नेमकी ही कथा आहे, कुठून आलेली आहे, तर ही हरितालिका कथा आलेली आहे भविष्य पुराणातनं आणि हर गौरी संवाद आहे। त्या संवादामध्ये ही कथा येते। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेले होते आणि पार्वतीने शंकरांना विचारलं की महाराज, सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणतं, श्रम थोडे पण फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने ते आपल्या पदरी पडेल तर तेही मला सांगा। तेव्हा भगवान शंकर म्हणालेत की जसा नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ, चार वर्णांमध्ये सगळेजण जे महत्त्वाचे काही वर्ण आहेत तर ते श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णूश्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सगळ्यात श्रेष्ठ आहे हे तुला मी सांगतो। आणि मग त्यानंतर भगवान शंकर पार्वती मातेला पूर्वजन्मी तिने हिमालय पर्वतावर ते व्रत कसं केलं होतं आणि त्या पुण्यामुळे किंवा त्या व्रताच्या फलामुळे भगवान शंकरांची प्राप्ती कशी झाली हे मातेला सांगतात। ती गोष्ट नेमकी काय आहे किंवा ते सगळं व्रताची कथा नेमकी काय आहे त्याच्याकडे मी वळणार आहे, पण तत्पूर्वी सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया आणि त्यानंतर भगवान शंकरांनी पार्वती मातेला हरतालिका व्रताची या व्रताची नेमकी कथा कोणती सांगितली त्याकडे वळूया।

आणि मग हरतालिका व्रताबद्दल भगवान शंकरांनी पार्वती मातेला जी आठवण करून दिली की कशाप्रकारे पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर तू माझ्यासाठी व्रत केलं होतंस, तर ते व्रता त्या व्रताबद्दल भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगायला सुरुवात केली की भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला हे व्रत करावं असं म्हटलं जातं आणि लहानपणी मला प्राप्त करण्यासाठी तू हे मोठं तप केलं होतंस, 64 वर्ष झाडांची पिकलेली पानं खाऊन तू राहिलीस, थंडी पाऊस ऊन ही सगळ्या गोष्टी ह्या तिन्ही हे ऋतू तू सहन केलेस आणि तुझे हे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि अशी ही कन्या कोणाला बरं द्यावी अशी चिंता त्यांना पडली. तितक्यात तिथे नारायण नारायण करत नारद मुनी आले आणि हिमालयानं त्यांची पूजा केली, येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद मुनी म्हणाले की तुझी कन्या आता उपवर झाली आहे, ती भगवान विष्णूंना द्यावी, तेच तिच्यासाठी योग्य वर आहेत आणि त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवलेलं आहे, मागणी मुलीला घालण्यासाठी पाठवलेलं आहे आणि म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला प्रचंड आनंद झाला, त्याने ती गोष्ट कबूल केली आणि नंतर नारद मुनी तिथून विष्णूंकडे आले, त्यांना ती सगळी हकीकत कळवली आणि दुसरीकडे निघून गेले. पुढे तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितल्यावर तुला ती रुचली नाही, तू रागावलीस आणि ते पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू म्हणालीस की महादेवान वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे आणि माझ्या वडिलांनी मात्र माझा हात विष्णूंच्या हाती द्यायचं कबूल केलंय, आता यावर काय बरं उपाय करावा. तेव्हा तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं, तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली, जवळच एक गुहा होती, त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास आणि तिथं तू माझ्या पार्वतीने अर्थातच शंकर भगवानांच्या लिंगाची स्थापना केली, त्यांची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता, रात्री जागरण केलं आणि त्यानंतर त्या पुण्यामुळे किंवा त्या व्रतामुळे भगवान शंकरांचं आसन हललं, तिथं भगवान शंकर प्रकट झालेत, त्यांनी दर्शन दिलं, वर मागायला सांगितला, त्यावेळेला तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही असं पार्वती मातेने सांगितलं, ती गोष्ट मान्य झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या व्रतपूजेचं विसर्जन करून त्याचं पारणं केलंस तू आणि इतक्यात तिथे तुझे वडील आले, त्यांनी इथं येण्याचं कारण विचारल्यानंतर तू सगळी झालेली हकीकत वडिलांना सांगितलीस आणि मग वडिलांनी जेव्हा वचन दिलं की तुझा विवाह भगवान शंकरांशीच होईल त्यावेळेला योग्य मुहूर्तावर हा विवाह संपन्न झाला. अर्थात आपल्याला इप्सित वर प्राप्त होण्यासाठी आपण हे जे काही व्रत केलं हे पार्वती मातेने त्याच्याबद्दल भगवान शंकरांनीच तिला पूर्वजन्मीची ती आठवण करून दिली अशी ती सगळी कथा हरगौरी संवादामध्ये भविष्य पुराणामध्ये येते. आणि या कथेचा संदर्भ आजतागायत पाळत आपल्याकडे हरितालिका व्रताचं पालन पूजन केलं जातं ही कथा माहीत असल्यानंतर मला वाटतं की ती पूजा करण्यामध्ये किंवा

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।

गणपती बाप्पांची पूजा घरोघरी सुरू आहे. बरं, एव्हाना सगळी सजावट वगैरे तर आपली पूर्ण झाली असेलच, आणि बाप्पांचं आगमन. काहींच्या घरी काल गणपती बाप्पांची मूर्ती आणून ठेवतात आणि आज सकाळी मग त्याची प्रतिष्ठापना केली जाते. या सगळ्या आपल्या पूजे अर्चेमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची, ती म्हणजे बाप्पांचं वाहन. गणपतीच्या पायाशी असणारी उंदराची प्रतिमा, आपल्याला आवर्जून ही प्रतिमा दिसते आणि बाप्पांचं हे वाहन आहे असं स्पष्ट म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. अगदी ज्या प्राचीन काळातल्या मूर्त्या आहेत, ज्या मूर्ती आहेत, त्या मूर्तींवरही बाप्पा आरूढ झालेले आहेत उंदीर मामावर असंच आपल्याला दिसून येतं. आणि वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये मुषकध्वज म्हणजे उंदरावर बसून चाललेल्या गणपतीची वर्णनं आढळतात. आता सामान्य माणसाला प्रश्न असा पडतो की आपल्या पायापेक्षाही छोट्या आकारमानाच्या उंदीर मामावर गणपती बाप्पा बसतातच कसे नेमके? तर पुराणाचे श्रोते जे होते ते सामान्य माणसंच ती होती, आणि त्यामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेला साजेशी उत्तरं ही पुराणकारांनीच दिलेली आहेत. आजही जेव्हा आपल्याला अशा प्रकारची उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा आपल्याला पुराणांमध्ये जर आपण गेलो आणि पुराणांमधली माहिती वाचली तर अनेक गोष्टींची उत्तरं अगदी सहज सापडतात, आणि मग आपल्याला गणपती बाप्पाच्या या वाहनाचं कोडंसुद्धा उलगडतं. आज तेच कोडं मीसुद्धा थोडंसं उलगडून सांगणार आहे, मात्र एक सुमधुर गीत शंकर महादेवन यांच्या स्वरातलं ऐकूया आणि त्यानंतर मुळात बाप्पांच्या ह्या मुषक वाहनाविषयी काय नेमकी समजूत आहे किंवा काय नेमकं म्हणायचं आहे या वाहनाच्या माध्यमातनं, त्याकडे आपण वळूया. पण तत्पूर्वी हे गीत 100% 1 MHz वर FM गोल्डवर मनस्पर्शी कार्यक्रमात.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्ना तस। अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचं आहे की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी, आपण ऐकत आहोत 100.1 MHz FM गोल्ड। मस्त मनमोकळ्या गप्पा आणि मराठी गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणारी माझी आवडती FM गोल्ड वाहिनी।
3: शंभर.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा मनस्पर्शी कार्यक्रमात आज आपण भेटलो आहोत आणि आजचा हा गणपती विशेष, गणेशोत्सव विशेष हा मनस्पर्शी कार्यक्रम, आणि आपण गणपती बाप्पाचं वाहन अर्थात मूषकाबद्दल बोलत असताना जसं मी आपल्याला सांगितलं की ह्याचं उत्तर नेमकं आपल्याला अनेक पुराण कथा आपल्याला दिसतात की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कथांमधनं मूषक हा गणेशाचं वाहन का झाला ह्याच्या आपल्याला कथा दिसून येतात। पण अगदी वास्तवदर्शी विचार केला तर गणसंस्था ही एक आदिम अशी समाजरचना होती आणि या समाजामध्ये वेगवेगळ्या ज्या टोळ्या असायच्यात ज्याला आपण गट म्हणूया, तर या गटांची विशिष्ट चिन्ह असायची ज्याला टॉटेम अँड टॅब्यूज असं म्हणजे म्हटलेलं आहे किंवा टॉटन असं म्हटलेलं आहे। टॉटन म्हणजे कुलचिन्ह। मग ही कुलचिन्ह कशी असायची तर पशुपक्षी, वृक्ष, हत्यार यांची ही चिन्ह असायची। म्हणजे आज बघा राजकीय पक्षांची कशी चिन्ह असतात तशी त्या त्या टोळ्यांची गटांची ही चिन्ह होते। आणि या सगळ्या चिन्हांकडे बघितल्यानंतर असा एक संदर्भ सांगितला जातो की हस्तीवंश, हस्तीवंश म्हणजे ज्या गटाचं चिन्ह हत्ती होतं त्या वंशातील गटांनी ज्यांचं चिन्ह मूषक होतं त्या गटाचा पराभव केला आणि मग या गणांचं हे जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये त्या सामूहिक गणांनी एका गणाने दुसऱ्या गणावर जो विजय प्राप्त केला त्याचा संदर्भ हा आपल्याला गणपती आणि मूषक या वाहनाच्या संदर्भामध्ये दिसून येतो। म्हणजे कुठल्या तरी हस्ती गणाने मूषक गणाचा पराभव केला अशी माहिती आपल्याला शिलालेखांमधनं सुद्धा मिळून येते आणि मग आपल्याला हस्तीमुखाच्या गणपतीने मूषक हे वाहन बनवणं किंवा हे वाहन त्या ठिकाणी आढळणं, तर हस्तीमूषक संघर्ष, त्या संघर्षात हस्तीगणाचा विजय आणि त्यामुळे मूषक त्याचं वाहन, अशा पद्धतीचा एक वेगळा संदर्भ आपल्याला वाचायला मिळतो आणि तो मला वाटतं अधिक वास्तवदर्शी, कथांच्या पलीकडचा अधिक वास्तवदर्शी असा वाटणार आहे। आणि त्यामुळे जर उद्या तुमच्या घरातल्या चिल्ल्यापिल्ल्यांनी नेमका हा प्रश्न विचारला की का हो एवढ्या मोठ्या गणपती बाप्पाचं हे एवलोसं पिटुकलं असं उंदीरमामा हे वाहन का, तर मला वाटतं कारण सांगण्यासाठी ही गोष्ट तुम्ही त्यांना नक्कीच सांगू शकता। 100.1 MHz मनस्पर्शी कार्यक्रम आपल्या FM गोल्ड वाहिनीवर रश्मी वारंगसोबत।

गणपती बाप्पाचं आगमन तर घराघरामध्ये होतं आहे. जोश, जल्लोष, आनंद, उत्साह आणि उत्सव सगळ्याचं इतकं सुंदर त्याचा समसमा संयोग जुळून आलेला असताना एका गोष्टीशिवाय आपल्याकडे गणपती बाप्पाची पूजा पूर्णच होऊ शकत नाही, आणि ती म्हणजे माटी. माटवी असं तिला म्हटलं जातं. माटवी म्हणजे काय? तर मंडपी, म्हणजे साधारणपणे गणपतीच्या मस्तकावर धारण होणारं असं जे काही असतं त्याच्यामध्ये काय काय असतं ते जाणून घेऊयाच आपण. पण ही माटवी म्हणजे मंडपी, आणि गोव्यामध्ये तिला माटोळी असं म्हणतात, काही ठिकाणी माटी असं म्हणतात. तळ कोकणामध्ये ही माटी बांधल्याशिवाय गणपती घरात येतच नाही, इतकं त्या माटीचं महत्त्व असतं. त्या माटीवर सुद्धा भक्तांची खूप श्रद्धा असते, आणि आपण त्या माटीमध्ये जी काही फळं फळावळं वगैरे सगळं आपण लावतो तर ते म्हणजे संपन्न निसर्गाचं एक सुंदर प्रतीक असतं. आता माटी कशी बांधायची याचे प्रत्येक ठिकाणचे नेम नियम हे परंपरेने चालत आलेले आहेत. कोकणात जर आपण गेलो तर पहिल्या आंब्याचा टाळ आणि आसोला नारळ हे पाठोपाठ तिथे बांधतात, आणि मग सगळी फळं फळावळं वगैरे तिकडे बांधली जातात. आता आपल्या माटवेक फळ फळावळीचे भारीतल्या भारीतले नग आसून देत अशी प्रत्येक यजमानाची इच्छा असता, बरोबर की नाही? मग ही जी गणपतीची पूजा होते, गणेश पूजेवांगडाच माटवेची गंधपुष्प घालून पूजा करतात. मग त्याच्यात पण काय काय नियम आहेत, म्हणजे गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेला माटवेक बांधलेली फुला फळा काढून आपणच खाऊची नसतात असा दंड कसा? मग काय करूचा? तर विसर्जनाच्या वेळी माटवेची फळा प्रसाद म्हणून वाटूची प्रथा असता. मग 7 दिवस 9 दिवस 11 दिवसांचो गणपती असलो तर माटवेची फळा, म्हणजे कोणती कोणती फळं असतात, तर चिबूड, केळी, सुपारी, ती पिकान गळान पडतात, आणि ती गळान पडली तरच त्यांका प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांका वाटूक जमता. तर ही सगळी जी काय हे काय जे नियम नियम आहेत मालवणीतनंच थोडंसं सांगावं असं वाटलं, ते उत्स्फूर्तपणे आलं. आणि मग हा आंब्याचा म्हणजे गणपतीचं विसर्जन झाल्यावर सुद्धा माटी जी असते ती अशी मोकळी ठेवली जात नाही, तर आंब्याचा टाळ आणि नारळ तिलाच बांधून ठेवला जातो. आंब्याचा टाळ नंतर सुकून खाली पडतो, पण कित्येकदा असं होतं की तो आसोला नारळ पुढची माटी बांधेपर्यंत, पुढच्या चौथीपर्यंत सुद्धा तो तसाच तिथे असतो. तर ही जी परंपरा आहे, मुळात आधी ह्याच्यात जी फळफळावळं असतात ह्या सगळ्या माटीला बांधलेली, तर आंब्याचे टाळ तर सगळ्याच शुभ कार्यामध्ये आपल्याकडे वापरले जातात. नंतर कवंडाळं असतात, कवंडाळची जी साल आहे तर ती खूप बहुगुणी असते. गालगुंड वगैरे झालं तर कवंडाळांची साल काढून ती सुजलेल्या भागावर लावायची पद्धत आपल्याला दिसतात. त्यानंतर घोसाळी बांधलेली असतात, ती त्याचासुद्धा आयुर्वेदिक उपयोग खूप मोठा आहे. तर ही सगळी जर आपण बघितलीत ना, सगळी फळं फळावळं त्या माटीला बांधलेली, फुलंसुद्धा, तर त्यांचा आपला आपला स्वतःचा एक त्याचं एक महत्त्व आहे. आणि या माटीचं पूजन म्हणजे काय आहे, तर आपल्या आदिम कृषी संस्कृतीचं पूजन आहे. वृक्षवल्ली, वनस्पती, पशुपक्षी, किडे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याने आपली ही सृष्टी सजलेली आहे, त्याचीच एक आरास, त्याचंच एक प्रदर्शन या माटीच्या रूपाने आपण करत असतो. तुमच्या सगळ्यांच्या घरात अशी सजलेली नटलेली माटी इथं स्टुडिओत बसून सुद्धा माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. त्याच्यात सगळे फॅन्सी काय काय आयटम बाजारात मिळणारे ते तुम्ही लावालच, पण मला असं वाटतं की मूळ हेतू हा निसर्गपूजेचा आहे, त्यामुळे ही सगळी आपली

पारंपरिक फळं फुलं ती सुद्धा मातीमध्ये सजू द्या आणि त्या निसर्गाच्या आरासीमुळे नंतर खाली जो विराजमान आपला बाप्पा आहे त्याच्या चेहऱ्यावर आहा हा निसर्गाचं काय काय माहिती घेऊन आलाय लेकरू हा जो एक प्रसन्न भाव त्या बाप्पाच्या चेहऱ्यावर उमटेल तो सुद्धा तितक्याच आनंदी मनाने पाहत रहा।

अजित कडकडे यांचा हा स्वर FM गोल्ड 100.1 MHz. आणि आता वेळ झाली आहे मनस्पर्शी कार्यक्रमापुरतं इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता एक सदाबहार गीत आपल्या सोबतीला देते आणि काहीच क्षणांमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत याच वाहिनीवर 100.1 MHz आपल्या लाडक्या युवा तरंग कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत मनस्पर्शी कार्यक्रमात मिनल कुलकर्णी, सुहास पांडे, शंकर साठे, प्रकाश कुलकर्णी, संतोष भगत, शंकरराव हजारे, महादेव पाटील, ईश्वरदास शेट्टी, विद्यानंद देसाई आणि संतोष शिंदे आपण सगळे सोबत आहात. आमचा आनंद वाटतोय आणि आपला हा गणेश चतुर्थीचा आनंददायी सोहळा पूर्ण 3 तास 10 ते 1 FM गोल्डवर 100.1 MHz आपण अनुभवत राहणार आहात रश्मी वारंग सोबत. ऐका आणि ऐकवत रहा FM गोल्ड प्रसारण सेवा. प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात हे पुढचं गाणं आपल्यासाठी.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड प्रसारण सेवा आकाशवाणी मुंबई केंद्राची आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम युवा तरंग। आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग। आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार।

सदाबहारसं हे गीत डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या स्वरातलं, जे आज आपण वेगवेगळ्या मीम्स आणि रील्समध्ये इतक्या वेगवेगळ्या गायकांच्या आवाजात, मग त्याला थोडासा ठहराव देऊन, कधी ते त्याची गती अगदी जलद करून, अशा वेगवेगळ्या रूपामध्ये ऐकत असतो. पण त्यातनं पुन्हा एकदा सिद्ध हेच होतं, ओल्ड इज गोल्ड. अनेक अशी गाणी आहेत जुनी मराठी, आपली गणपती आणि या सणाशी जोडलेली, की जी आज नव्या नव्या रूपामध्ये आपल्याला पुन्हा तरुणाईने उचलून धरलेली दिसतात. बरं, आजच्या युवा तरंगमध्ये आपण आज काय बोलणार आहोत? तर आज आपण बोलणार आहोत गणपती बाप्पा आणि तरुणाईचं मॅनेजमेंट कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य. अर्थातच हा गणेशोत्सव, विशेष करून सार्वजनिक गणेशोत्सव किंवा अगदी घरगुती गणपतीसुद्धा, आपल्या तरुणाईच्या वेगवेगळ्या गुणांना खूप छान विकसित करताना दिसतो. त्यात वेगवेगळी आपली कौशल्य जी आहेत ती अशी छान बहरतात. तुमच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे का की तरुण वयाचे असताना किंवा तरुणाईसोबत वावरत असताना गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुमच्यातलं एखादं कौशल्य हे विकसित झालं? ही कौशल्य मग कुठल्याही प्रकारची असू शकतात, तर ती आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवणार आहातच. एक खूप मस्त गाणं तुमच्या सोबतीला मी आता देते आणि त्यानंतर आपल्या एका युवा मैत्रिणीशी तिच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत आणि एक खूप सुंदर उपक्रम, त्या उपक्रमामध्ये ती सहभागी झाली होती, त्या उपक्रमाविषयी ती आपल्याला सांगणार आहे. तो उपक्रम आहे मिट्टी से मूर्ती. काय आहे नेमकं ते सगळं जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी हे एक छानसं गाणं शंकर महादेवन यांच्या स्वरातलं आणि त्यानंतर गप्पा आपल्या युवा मैत्रिणीशी.

0: नमस्कार, मी हे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही मला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनीवर.
1: FM गोल्ड 100.1 MHz. आणि मी आपल्याला सांगितलं, आपली एक युवा मैत्रीण आज आपल्यासोबत युवा तरंग कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे आणि एका खूप गोड छान अशा उपक्रमाची माहिती सुद्धा देणार आहे. हॅलो.
2: हॅलो.
1: हाय. आपल्या श्रोत्यांना मला सांगायचं आहे की आज आपल्यासोबत आहे निधी सोनार. साठे रोट्रॅकची ही विद्यार्थिनी आहे. साठे महाविद्यालयाचं जे रोट्रॅक क्लब आहे त्याची ही विद्यार्थिनी आहे आणि इंग्लिश लिटरेचर या विषयामध्ये तृतीय वर्षामध्ये ही साठे महाविद्यालयात शिकते. तुझं खूप खूप स्वागत निधी आपल्या या युवा तरंग कार्यक्रमामध्ये.
2: थँक्यू.
1: आम्हाला सगळ्यांना म्हणजे मी आमच्या श्रोत्यांना हे आधीच सांगून ठेवलं की खूप गोड उपक्रम तुम्ही सगळ्यांनी हाती घेतला होता, मिट्टी से मूर्ती. तर सर्वात आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हा नेमका उपक्रम काय आहे. मिट्टी से मूर्ती म्हणजे नेमकं काय?
2: माती से मूर्ती या उपक्रमाचा मेन कन्सेप्ट खूप सिम्पल होता. आपला बाप्पा आपल्या हाताने. आजकाल पीओपीच्या मूर्त्या आपण आपली संस्कृती तर जपतो पण पर्यावरण विसरतो. आम्हाला गणेशोत्सव आधी लहान मुलांना हे शिकवायचं होतं की भक्ती आणि पर्यावरण हे एकत्र येऊ शकतो.
1: अच्छा.
2: शाडूच्या मातीपासून स्वतः बाप्पा बनवायचा आनंद हा खूप वेगळा असतो आणि हा पीओपीच्या मूर्तीने आपल्याला कधी भेटू नाही शकत. सो हा आमचा मुद्दा होता आणि हाच आमचा उद्देश होता.
1: अच्छा. मातीतून मूर्ती, खूप सुंदर ही संकल्पना आहे. आणि मग तुम्ही ज्या वेळेला म्हणजे मुळात आधी हा उपक्रम तुम्ही कोणत्या शाळेसोबत राबवला ते सांगून सांगायला म्हणजे जाणून घ्यायला आवडेल.
2: सुविद्या विद्यालयामध्ये केला होता आणि तिकडची मुलं फारच क्युरियस आणि यु नो इंटेलिजंट होती. त्यांना जास्त काही समजवायची गरजच नाही पडली. दे वर व्हेरी स्मार्ट ऑन देअर ओन.
1: अच्छा. म्हणजे बोरिवलीचं सुविद्यालय तिथे जाऊन तुम्ही हा मातीतून मूर्ती. तर मग मुळात आधी तुम्ही जेव्हा तिथं गेला तर तुम्ही मुलांना मग शाडूची मारती आणि मग त्या शाडूच्या मातीचं महत्व वगैरे असं काही सांगितलं का? त्यांचा प्रतिसाद नेमका कसा होता?
2: त्यांचा प्रतिसाद खूप चांगला होता. आम्ही त्यांना सांगितलं की जर तुम्ही पीओपी वापरतात ना आणि पाण्यामध्ये तो घालतात तर तो वितळत नाही. त्याचा यु नो त्याचे इल कॉजेस सगळ्या मरीन लाईफला होतं आणि त्यामुळेच आपण शाडूची माती वापरतो. आणि शाडूची माती इज ऑलवेज बीन द ट्रेडिशनल वे ऑफ क्रिएटिंग अ गणपती बाप्पा की मूर्ती.
1: अच्छा. पण मग हा किती वेळ होता, म्हणजे किती वेळासाठी तुम्ही पूर्ण दिवस घेतलं होतं हे की?
2: नाही नाही, आम्हाला हवाच होता पूर्ण दिवस पण अनफॉर्च्युनेटली आम्ही फक्त 4 तास घेतले होते स्कूलचे.
1: अच्छा.
2: ज्यात आम्ही हे सगळं केलं त्यांना आम्ही दाखवलं पण की माती शाडू माती आपण जेव्हा पाण्यात घालतो तेव्हा ती खूप कमी वेळात विघळून जाते, ती माती होऊन जाते परत. तर तसाच आपला गणपती बाप्पा जेव्हा आपण पाण्यात विसर्जन करतो तसा तो पण विघळून जाणार. तो पीओपी सारखा नाही वर्षानुवर्ष पाण्यातच राहणार.
1: बरोबर. पण मग ही साधारण मुलं जी होती ती काय, त्यांचा एज ग्रुप काय होता, वयोगट काय होता त्यांचा?
2: मुलांचा वयोगट म्हणे 5 वर्ष ते 12 वर्ष होता.
1: ओ अच्छा अच्छा अच्छा. आणि ही सगळी छोटी छोटी मुलं बसली तिथे 4 तास?
2: हो.
1: कारण आताच्या काळात मुलांच्या हातामध्ये मोबाईल असेल तरच ती इतका वेळ बसतात पण बाकीच्या सगळ्या उपक्रमांसाठी ऍक्टिव्हिटीजसाठी त्यांना इतका वेळ बसवणं मग तुमच्या समोर हे एक टास्क होतं, हे तुमच्या समोर एक मोठं आव्हान होतं की 4 तास त्या मुलांकडनं हे करवून घेणं. कसं केलं तुम्ही, कशा प्रकारे त्यांच्याशी तुम्ही संवाद साधलात?
2: आम्ही ना त्यांना आम्हाला पण माहिती होतं की यु नो इतक्या वेळ मुलांना बसून ठेवणं मे बी दे गेट बोर्ड मे बी यु नो ते लोक कंटाळतील पण मुलं तसे स्वतःहून पण नाही कंटाळली. आणि आम्ही पण यु नो गणपतीच्या स्टोरी सांगितल्या त्यांना की त्यांचा मूषक कसा आला, की त्यांचा एक दात का तुटलेला आहे,
1: त्या
2: सर्व स्टोरीज त्यांना सांगितलं. ते बसून आपले मज्जा करत होती.
1: वा वा वा. म्हणजे एकीकडे मस्त गोष्टी ऐकतायत, दुसरीकडे असा मस्त बाप्पा घडवतात आहेत. हा सगळ्याचा मुलांवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, सकारात्मक परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला काय अनुभव आला?
2: आम्हाला तर द थिंग इज की आम्हाला वाटलं की आम्ही तिथे मुलांना शिकवायला जातोय पण आम्हाला तिथे जाऊन समजलं की मुलंच आम्हाला शिकवतात. सांगतायत का? ओके. तिथे जेव्हा आम्ही गेलो आणि आम्ही त्यांना माती दिली, आम्ही त्यांना बोललं की बाप्पा बनवा, पण सगळ्यांचे वेगवेगळे बाप्पा कुठल्या कुठल्या लोकांनी ते इतके सुंदर आणि इतके युनिक बनवलेले की मे बी

0: डाउट आला किंवा नाही समजलं तर ती जाऊन शिकवत होती.
1: नाईस. आणि मग तिथे गेल्यावर त्यांना मुलांना अगदी ती माती तुम्ही मळून वगैरे दिली की त्यांना स्वतःला मळायला वगैरे सांगितली होती काय तुमची सिस्टीम कशी होती?
0: मळलेलीच माती दिली होती कारण जर माती मळायला सांगितली असती ना तर ते 4 तासाचे 6 तास झाले असते म्हणून आम्ही मळूनच आणली होती.
1: ओके वाव. पण म्हणजे असं आपण सगळेजण आपल्याला मातीत खेळायला वगैरे आवडतं पण आता मुलं मोबाईलमध्ये इतकी अडकलेली असतात की मातीत जाऊन हात खराब करण्याची जी गंमत आहे ना ती एक वेगळी आहे. तर मुलांनी ते एन्जॉय केलं का? त्यांच्या रिॲक्शन्स काय होत्या, त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या, त्यांना कसा वाटला हा उपक्रम?
0: मुलांचा रिस्पॉन्स वॉज व्हेरी पॉझिटिव्ह टिल एन एक्सटेंड कारण का त्यांना आपण पहिल्यांदाच माती बनवायला मूर्ती बनवायला सांगत होतो. त्यातली कुठली कुठली मुलं होता त्यांच्याकडे थोडा एक्सपिरियन्स जेव्हा आम्ही विचारायला गेलो की तुम्ही अगोदर कधी बनवली आहे का, तर त्यांनी बोललं की हो आम्हालाही येते. तर मग कुठल्या कुठल्या मुलांकडे तर होता एक्सपिरियन्स पण कुठल्या कुठल्याकडे नव्हता आणि कुठल्या कुठल्यांना तर माहितीच नव्हती की शाडू माती असते काय नक्की.
1: अच्छा.
0: तर मग त्यांना हे समजवणं, त्यांना ते शिकवणं आणि त्यांना इको फ्रेंडली बाप्पा काय असतो आणि त्याचा इम्पॉर्टन्स हे सांगणं मे बी हे त्यांच्यासाठी एक खूप पॉझिटिव्ह नोट होता कारण का त्या लोकांनी फक्त बाप्पा बद्दल नाही शिकलं बट आपला एन्व्हायरमेंट, आपलं क्लायमेट कसं चालतं आणि कसं ते आपल्या क्लायमेटला वाचवतं आपला इको फ्रेंडली बाप्पा हे पण शिकलं.
1: वा,
0: तुम्ही हा त्यांचा पॉझिटिव्ह नोट असेल.
1: नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही सगळेजण किती जण होतात म्हणजे तुम्ही विद्यार्थी?
0: आम्ही ना 7 रोट्रॅक्टर्स होतो आणि एक नॉन रोट्रॅक्टर होत होता पण ते नॉन रोट्रॅक्टर आमची जाणवी होती जिला मूर्ती मूर्तीकार.
1: ओके. आणि हा सगळा
0: 8 लोक होतो.
1: आणि ह्या सगळ्या 8 जणांनी ह्या एवढ्या सगळ्या मुलांना शिकवलं. मुलं किती होती विद्यार्थी, शाळेतली विद्यार्थी?
0: मुलं तरी 45 ते 50 मुलं होती.
1: वाव. 8 आणि 45 या सगळ्यांनी मिळून धमाल केलेली आहे मातीतून मूर्ती.
0: तिकडचे टीचर्स पण इतके सपोर्टिव्ह होते ना, त्यांचे प्रिन्सिपल बाकी सगळे टीचर्स इतके सपोर्टिव्ह होते की आम्हाला असं वाटलंच नाही की यु नो काय दंगा होतोय किंवा काय चुकीचं जातंय किंवा काय होत आहे. आमच्या बरोबर त्यांनी पण आम्हाला इतकं हेल्प केलं आहे टू मॅनेज द किड्स आणि अमेझिंग द फॅकल्टी खूप चांगली होती तिकडची.
1: आणि ह्या सगळ्यातनं मग जेव्हा त्या मुलांनी गणपती बाप्पाचा त्यांच्या त्यांच्या आकाराप्रमाणे छोटा मोठा जो काय बनवला मग ते सगळेजण आपापल्या घरी ते घेऊन जाणार होते नाही का? तर तो एक म्हणजे काहीतरी मी बनवलं हा आनंद सुद्धा किती मोठा असेल नाही?
0: हा काहीतरी मी बनवलं किंवा घरी जाऊन मी पप्पांना दाखवेन, घरी जाऊन मी मम्मीला दाखवेन की मम्मी बघ मी आज काय केलं स्कूलमध्ये, आज मला काय शिकवलं, आज मला हे सगळ्या स्टोरीज सांगितल्या, आज मला समजलं बाप्पा बरोबर आपण बाप्पाची का पूजा करतो, बाप्पाचं वाहन असं का आहे, बाप्पा असा का दिसतो, हे सगळं मला आज समजलं. तर मे बी द स्मॉल थिंग्स दे डू मॅटर हे मी बिलीव्ह करते. आमचं रोटरॅक्टर हा इंटेन्शनच आहे की यु नो जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मे बी छोट्या छोट्या नसतात आणि दिस इज वेअर वी नीड टू पुट मोर फोकस ऑन.
1: नक्कीच नक्कीच. छोट्या छोट्या गोष्टीतनं गोष्ट छोटी डोंगरा एवढी असं आपण म्हणू शकतो. आणि निधी तू आणि तुझ्या संपूर्ण टीमने हा जो काही मातीतून मूर्तीचा हा जो उपक्रम शाळेमध्ये राबवला आणि त्यातनं एक खूप छान पर्यावरणपूरक गणपतीचा संदेश तुम्ही सगळ्यांना जो दिलात त्यासाठी तुम्हा संपूर्ण टीमचं तुमच्या अभिनंदन. आणि पुढच्या सगळ्या तुमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील, उपक्रम असतील असेच इको फ्रेंडली, त्या सगळ्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज साठी खूप खूप शुभेच्छा सुद्धा.
0: थँक्यू सो मच.
1: आणि आमच्याशी आज आमच्या श्रोत्यांशी इतक्या छान तू गप्पा मारल्यास तुमच्या या गोड उपक्रमाबद्दल त्यांना सांगितलं त्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद.
0: अरे द प्लेजर इज ऑल माइन. थँक्यू सो मच.
1: आणि गणपती बाप्पा मोरया. आपल्यासोबत होती साठे महाविद्यालय रोटरॅक्ट क्लबची ही विद्यार्थिनी निधी सोनार जिने मातीतून मूर्ती या एका सुंदर उपक्रमाबद्दल आपल्याला सांगितलं. आपण ऐकताय 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा. आपल्यासोबत मी RJ रश्मी वारंग.

0: दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: नमस्कार रसिक श्रोतेहो, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी. सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड.
3: 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा आणि युवा तरंग कार्यक्रमात आपण इतक्या छान गप्पा मारल्या आपल्या एका युवा मैत्रिणीशी. इतकं सगळं वेगवेगळं काय काय ही युवक मंडळी करत असतात आपल्या आसपास, आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने तर त्यांच्यातल्या कौशल्याला एक वेगळीच आणखीन आपण असं म्हणूया की संधी मिळत असते. काय काय कोणत्या कोणत्या करिअरच्या संधी या गणेशोत्सवातनं प्राप्त होतात त्याच्याचबद्दल बोलत असताना इव्हेंट मॅनेजमेंट आजकाल त्याचं प्रशिक्षण किंवा त्याचा आपल्याला अभ्यासक्रम दिसून येतो. पण आपली जुनी जाणती मंडळी सांगू शकतात की हे इव्हेंट मॅनेजमेंट तर आम्ही गणपती बाप्पाच्या मंडपामध्ये फार आधीच शिकलेलो होतो. किंवा माध्यमं हाताळणं असेल, फोटोग्राफी असेल, फिल्म मेकिंग असेल, जनसंवाद PR असेल, पब्लिक रिलेशन, ॲडव्हर्टायझिंग असेल, डिजिटल कंटेंट, या वेगवेगळ्या पद्धतीने आपलं कौशल्य इथे बहरून येत असतं. तरुणाईच्या या सगळ्या वेगवेगळ्या तरुणाईला मिळणाऱ्या संधी त्याच्याबद्दलच आपण बोलूया. बाप्पाचं कनेक्शन विथ तरुणाई याबद्दलच बोलणार आहोत युवा तरंग कार्यक्रमात. तुम्ही आम्हाला सांगत आहात की या गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोणकोणती कौशल्य तुमची विकसित झालीत. आपल्याला एक फोन आला होता मंदा यांचा, मंदा देसाई यांचा, आणि त्यांनी सांगितलं की गणेशोत्सवाच्या काळामध्ये गावी गेल्यानंतर घरात खूप म्हणजे जॉईंट फॅमिली असल्यामुळे खूप सारे मोदक बनवायला लागायचेत. आणि त्यावेळेला त्या म्हणतात की आम्ही खूप तरुण होतो, 20-22 वर्षाचे असताना आमच्याचकडे ते मोदक वळण्याचं काम दिलं जायचं आणि त्याच्यामुळे इतका हात छान बसला की आज स्वतः त्यांना एक उत्तम मार्ग त्यातनं प्राप्त झालेला आहे. त्या स्वतः गणेशोत्सवाच्याच काळात नाही तर वर्षभर मोदक बनवण्याचा व्यवसाय करतात. उकडीचे मोदक वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या संस्थांना पुरवणं हा व्यवसाय त्यांचा विकसित झाला आहे. आणि त्या म्हणतात की आमच्या जॉईंट फॅमिलीच्या एकत्र कुटुंबाच्या गणपती उत्सवाने मला ही करिअरची संधी दिली. तुमच्या बाबतीतही असं झालं असेल की तुमचं एखादं कौशल्य या गणेशोत्सवाच्या काळात विकसित झालं ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा झाला, सांगा आम्हाला. आम्ही वाट पाहत आहोत तुमच्या फोन कॉल्सची FM गोल्डवर 100.1 MHz वर.

FM गोल्ड 100% एकमेका हर्ट्स आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम युवा तरंग. आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आणि या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मिळणाऱ्या करिअरच्या संधी किंवा आपला कौशल्य विकास याच्याबद्दल बोलत असताना आपल्याला दादासाहेब घाटगे यांचा भुसावळ इथून फोन होता आणि त्यांनी आपल्याला सांगितलेली गोष्ट की या गणपतीच्या दिवसांमध्येच स्वतःच्या घरचं, नातेवाईकांच्या घरचं, आपल्या शेजाऱ्यांच्या घरच्या गणपतीचं सगळं मखर तयार करणं आणि त्या काळामध्ये ते म्हणतात की बऱ्यापैकी यासाठी वेगवेगळ्या कल्पनांना वाव देणं किंवा त्याच्यावर विचार करणं ह्यासाठी गणपतीच्या आधीच एक महिनाभर सगळं सुरू व्हायचं आणि मग ही मखर बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया होती. त्याच्यातनंच ते म्हणतात की आज मी स्वतः नोकरी सांभाळू

स्वतः वेगवेगळ्या संस्थांसाठी किंवा वेगवेगळ्या गणपती मंडळांसाठी मखराचं काम करतो. लहान वयामध्ये घरच्या गणपतीचं मखर करता करता हा जो हातांना सराव झाला, त्यातनं जे कौशल्य विकसित झालं, त्याचा आज मला व्यवसाय म्हणून फायदा होतोय. सांगा बरं, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गणेशोत्सवात काही छोटी मोठी कामं केली असतील आणि त्यासाठी काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातच जायला हवं असं बिलकुल नाही. घरच्या गणपतीमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतात आणि त्यातनं सुद्धा त्या तरुण वयात केलेल्या ह्या सगळ्या खटाटोपी पुढच्या काळामध्ये तुम्हाला उपयोगाच्या ठरतात, तर त्याबद्दल अवश्य सांगा. आपण ऐकताय हा युवा तरंग कार्यक्रम 100.1 MHz FM गोल्डवर. यानंतर मोर्या या चित्रपटातलं गाणं आपण ऐकणार आहोत. या चित्रपटात तरुणाईचं जे दर्शन होतं ते जरा फार वेगळ्या आक्रमक अंगाने होतं, पण गाणं फार मस्त आहे. ऐकूया आपण हे.

0: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. आपण ऐकताय मराठी गाणी आणि कलाकारांची भेट घडवणारी आपली वाहिनी 100.1 MHz FM गोल्ड.
0: गणपती बाप्पा आणि तरुणाईचं कौशल्य विकास तरुणाईचा याबद्दल बोलतोय आपण युवा तरंग कार्यक्रमात 100.1 MHz FM गोल्डवर. आणि ज्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आताच्या तरुणाईच्या संदर्भात जर आपण विचार केला तर अनेक तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले, पण जेव्हा बाप्पाची फोटोग्राफी करण्याची वेळ येते त्यावेळेला सगळ्यांमधलं ते कौशल्य, त्यांच्यातला फोटोग्राफर असा बाहेर येतो. आज आपण इंस्टाग्राम असेल किंवा वेगवेगळी इतर समाजमाध्यमं असतील त्यावर बाप्पाचं हर अंगाने टिपलेलं जे रूप पाहतो तर ते सगळेच प्रोफेशनल फोटोग्राफर असतात असं नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत मंडळीसुद्धा आपापल्या परीने आपापल्या कॅमेऱ्यातनं आपल्या बाप्पाला टिपत असतात. त्याच्यातनं त्यांचा फोटोग्राफर जो काही बहरतो त्यांच्यातला तो खास आहे. किंवा वेगवेगळी रील्स आपण आजकाल समाजमाध्यमांवर पाहत असतो, म्हणजे गणपती मंडळांसाठी डिजिटल हा सगळा मीडिया सांभाळणारी तरुणाई पाहिली की तेही एक प्रकारचं कौशल्य विकसन आहे असंच म्हणायला हरकत नाही, नाही का? आणि त्यानिमित्ताने चार लोकांशी आम्ही अशी अनेक मुलं बघितली आहेत हां की जी इतर वेळेला इतकी शांत असतात, कुणाशी बोलणं नाही, कुणाच्या अध्यात्मामध्यात, पण गणपतीच्या या काळामध्ये ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकल्यानंतर इतक्या वेगवेगळ्या मंडळींशी आपला संवाद होतो, त्यांच्याशी बोलणं होतं. म्हणजे अगदी तुम्ही बघा, काल किंवा आज गणपती बाप्पांना घरी आणणं असेल, ते आणत असताना वाहतुकीचं नियमन करणारी तरुणाई पाहिल्यानंतर हीच का ती मुलं जी इतर वेळेला अशी जोरदार बाईक हाकत असतात आणि सिग्नलकडे दुर्लक्ष करत असतात, पिवळा दिवा दिसल्यानंतर थांबण्याच्या ऐवजी आणखीन जोरात गाडी दामटत असतात, एक प्रकारे हे शिस्त ही जी काही वाहतुकीची आहे ती कार्यकर्ता झाल्यानंतर स्वतःला त्याचं महत्त्व समजायला लागतं की जर अशा अशा गोष्टी केल्या नाहीत तर काय गोंधळ होऊ शकतो. हा पण एक कौशल्य विकासाचाच भाग आहे, नाही का? सांगा बरं, तुम्हीसुद्धा बाप्पाच्या ह्या संपूर्ण 10 दिवसाच्या उत्सवात तुमच्यातलं कौशल्य कशाप्रकारे विकसित झालेलं आहे. FM गोल्ड 100.1 MHz वर आपण ऐकताय कार्यक्रम युवा तरंग.

आणि इतके छान छान किस्से आपल्यापर्यंत येत आहेत. गणपती बाप्पा आणि बाप्पाने तरुणाईचा केलेला कौशल्य विकास, बाप्पाच्या ह्या संपूर्ण 10 दिवसाच्या उत्सवात होणारा हा कौशल्य विकास. प्रज्ञा वनारसे यांनी आपल्याला सांगितलं की त्यांची आई गणपतीच्या काळामध्ये भिवंडीला जायची, त्यांच्या माहेरी, आणि या घरी होत्या एकट्या. आणि ज्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन होतं तर यांना वाटलं की आपण मोदक केले पाहिजेत, आणि मोदकाचं पीठ पाण्यात त्या ढवळत बसल्या होत्या. अर्थातच त्याचा सगळा पूर्ण काला झाला. पण मग शेजारच्या काकू आल्या आणि त्यांनी सांगितलं की बाळा असं नाही होत, आणि मग त्यांनी शिकवलं मोदक कसे करायचे. त्या म्हणतात की त्या काळामध्ये मोदक मी जे शिकले आज म्हणे मी उत्तम स्वतः मोदक बनवू शकते. हाही एक कौशल्य विकासच आहे. त्याशिवाय आपल्याला गांधी, रघुनाथ खनूकर, अतुल मोरे,

कर चाटे, त्यानंतर मंगेश कांबळे, डॉक्टर दत्तोपासक या सगळ्यांचा आपल्याला फोन आला आहे. फोनच्या माध्यमातून त्यांनी छान प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत. आणि आपल्याला एक फोन आला होता अजिंक्य यांचा. त्यांनी सांगितलं की मी खरंच खूप लाजराबुजरा होतो आणि घरातनं फारसं बाहेर न जाणं, फार सगळ्यात न मिसळणं वगैरे असताना ही मंडळी वसईहून भाईंदरला राहायला आलीत. आणि भाईंदरला आल्यानंतर तिथला जो गणेशोत्सव मंडळ होतं त्यांच्याच इमारतीचं, तर त्यात हळूहळू म्हणे मी जायला सुरुवात केली. आणि आज कुणाचाही विश्वास बसणार नाही की एकेकाळी मी असा लाजरा बुजरा वगैरे होतो. तर म्हणे गणपतीतल्या त्या 10 दिवसांच्या उपक्रमांनी मला धीट केलं, सगळ्यांमध्ये मिसळण्याची एक बुद्धी दिली. तर हा कौशल्य विकासच म्हणायला हरकत नाही. खरंच बाप्पा आपल्याला केवळ विद्येची देवता म्हणून आपण बघत नाही, तर ह्या सगळ्या कलागुणांची देवतासुद्धा आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने तो त्याचा आशीर्वाद देत असतो, आणि तो जेव्हा फळाला येतो तेव्हा हे सगळे गुण आपल्यातले विकसित झालेले असतात. बरं, आलेत ना बाप्पा घरी सगळ्यांच्या? एव्हाना आगमन झालेलं आहे ना? कारण काहींचं आहे की आम्ही सगळी तयारी करून बसलोय, अजून बाप्पा यायचे बाकी आहेत. हरकत नाही, तुम्ही जर बाप्पांची वाट पाहत आहात आणि त्याच्यासाठी ताल धरायला, ठेका धरायला, मस्तपैकी नाचायला गाणं हवंय का, तर ते गाणं मी देते आहे तुम्हाला 100.1 MHz FM Gold युवा तरंग कार्यक्रमात. थांबणार आहोत आपण हे छानसं गाणं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं सोबतीला मी तुमच्या देणार आहे. आणि पुन्हा आपण भेटणार आहोत रंजक सफरमध्ये 12 वाजल्यानंतर. मात्र ही जी काही रंजक सफर आहे ती खमंग, खुसखुशीत, गोडम गोड आणि मस्त असणार आहे याची खात्री बाळगा. FM Gold 101 MHz ऐका, ऐकवत रहा.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: शंभरोश एक मेगाहर्ट्ज एफएम गोल्ड प्रसारण सेवा आणि रंजक सफर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी रश्मी वारंग।

0: सभासदैति।
1: बाप्पाच्या आगमनानंतर अर्थातच दुपारचे ठीक 12:08 होत आहेत आणि त्यामुळे बाप्पांची आरती आपण करून घेतलेली आहे FM गोल्डवर 100.1 MHz। आता लगभग नैवेद्याची आजच्या आपल्या रंजक सफर कार्यक्रमामध्ये या नैवेद्याबद्दल एकूणच वेगवेगळी आपली जी आराध्य आहेत त्या आराध्यांच्या नैवेद्याबद्दल बोलणार आहोत आपण। शिवाय आजच्या दिवसाचे जे दिनविशेष आहेत त्यांच्याकडे सुद्धा थोडक्यात वळणार आहोत आजच्या ह्या रंजक सफर कार्यक्रमामध्ये। झाल्या धूप दीप निरांजन देवासी वोगरावे भोजन नाना परीचे पक्वान्न अन्न सदन्न रसयुक्त। संत एकनाथांनी नैवेद्याचं स्थान खास त्यांच्या शैलीमध्ये अशा पद्धतीने आपल्यासमोर कथन केलेलं आहे। या दीपनिरांजनानंतर म्हणजेच आरती झाल्यानंतर काय देवाला भोजन नैवेद्य द्यावा असं ते म्हणतात। या नैवेद्याच्या वेगवेगळ्या परी आणि या नैवेद्याचे जे काही महत्त्वाचे सगळे पैलू आहेत तेच उलगडून बघणार आहोत। पण तुम्ही सुद्धा आम्हाला सांगणार आहात की प्रत्येक प्रांतामध्ये नैवेद्याची आपली एक पद्धत असते किंवा घराघरामध्ये नैवेद्याची एक खास परंपरा जपलेली असते। तुमच्या घरात अशी परंपरा काही जपलेली आहे का? काय अर्थातच आजचा दिवस गणेश चतुर्थीचा त्यामुळे नैवेद्यात मोदक असणारच याच्याबद्दल कुठल्याच प्रकारे दुमत नाही। पण त्या पलीकडे नैवेद्यात काही खास वेगळेपण तुमचं घर जपत असेल तुमच्या घरामध्ये ती परंपरा सांभाळली जात असेल तर आमच्यापर्यंत त्या गोष्टी नक्की पोहोचवा FM गोल्ड 100.1 MHz वर। एक छानसं गाणं आपल्यासाठी।

उफ, एवढं दणक्यात नाचल्यानंतर भूक तर लागणार, आणि भूक लागल्यानंतर अर्थातच बाप्पासाठी नैवेद्य आणि बाप्पाच्या निमित्ताने आपण सुद्धा मस्त खादाडी करत असतो. हे पुढचे 10 दिवस ना, म्हणजे प्रेमाचा सल्ला आहे, थोडंसं डाएट वगैरे सगळं जरा बाजूलाच ठेवूया. कारण जर पारंपरिक आपले सगळे पदार्थ तुम्ही जर करणार असाल, तर हे पारंपरिक पदार्थ आपलं ऋतुमान, आपल्या आसपासचं सगळं वातावरण याचा विचार करूनच खास करून निर्माण झालेले आहेत याची खात्री बाळगा. बरं, आपल्याला प्रमोद राऊत धाराशिव इथून त्यांनी कळवलं आहे की त्यांच्याकडे बाप्पाची आरती झाल्यानंतर गव्हाच्या सांजोऱ्याच्या 5 पोळ्या आणि 5 कानवले यांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. तर दीपा पालकर यांनी मनगड म्हणजे खास असा चणा डाळ शिजवून घेतल्यानंतर ओल्या खोबऱ्याचा रस, त्यानंतर वेगवेगळे ड्रायफ्रुट्स, मला वाटतं गोवन खास हा पदार्थ आहे गोव्याचं मनगड, आणि मग ते बनवलं जातं, तो नैवेद्याचा खास भाग असतो. नैवेद्य म्हणत असताना निवेदम अर्हतिथी म्हणजेच देवाला निवेदन करण्यास अर्थात अर्पण करण्यास योग्य असे पदार्थ म्हणजेच नैवेद्य. पूजेचे जे वेगवेगळे षोडशोपचार सांगितलेले आहेत, तर त्या विधींपैकी, त्या 6 विधींपैकी नैवेद्य हा एक अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. आणि षड्रसांनी युक्त हे सगळं असावं, नैवेद्य हा षड्रसानी युक्त असावा असा एक साधारणपणे आपला समज असतो. मग त्यात काय काय असलं पाहिजे? तर त्यामध्ये भक्ष, भोज्य, लेय, पेय आणि चोश्च असे 5 प्रकारचे पदार्थ त्याच्यामध्ये असायला हवेत. भक्ष म्हणजे आपण जे भक्ष आणि भोज्य याच्यामध्ये घन पदार्थ आपले येतात, लेह्य चाटून खाण्यासारखे, पेय म्हणजे पिता येण्यासारखे, आणि चोश्च म्हणजे चोखून खाण्यासारखे. अशा सगळ्या प्रकारचे पदार्थ त्यात नैवेद्यात असले पाहिजेत. तंत्र सारादी नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये ही माहिती सांगण्यात आलेली आहे. आणखीन काय काय आहे नैवेद्यामध्ये, काय काय गोष्टी, कोणत्या कोणत्या गोष्टींचं पथ्य आपण पाळलं पाहिजे सांगणार आहे मी आपल्याला. पण तुम्ही आम्हाला कळवत राहा, तुमच्याकडे जर खास वेगळी अशी काही नैवेद्याची परंपरा असेल तर ती नेमकी कोणती आहे कळवा आम्हाला. आपण ऐकताय FM गोल्ड 101 MHz कार्यक्रम रंजक सफर.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग् ना तस। अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: नमस्कार, मी बेला शेंडे, ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। नैवेद्याबद्दल बोलत आहोत आपण। रंजक सफर कार्यक्रमामध्ये सुरेश पुट्टजवार यांनी यवतमाळहून आपल्याला सांगितलं की त्यांच्याकडे गव्हापासून बनवलेले ऊन लाडू हा नैवेद्याचा एक खास आणि महत्वाचा असा भाग असतो। वेगवेगळ्या प्रांतामध्ये म्हणजे मोदक सगळीकडेच असतात, आता त्यात उकडीचे आणि तळणीचे यात आपण नको पडूया, पण मोदक असतात बाप्पाचे आवडीचे खास। नैवेद्याचे तीन प्रकार मानलेले आहेत। पहिला असतो लघु नैवेद्य, ज्यात आपण दूध साखर पेढे गुळ गुळ खोबरं या गोष्टी आपण आपल्या आराध्याला दाखवतो। त्यानंतर असतो प्रसाद नैवेद्य, म्हणजे विशिष्ट हेतूने जेव्हा एखादं व्रत किंवा एखादी पूजा केली जाते त्यावेळेला दाखवला जाणारा नैवेद्य। तुम्ही ओळखलं असेलच, सत्यनारायण पूजेला संजीवक म्हणजे शिरा आपण दाखवतो, किंवा 16 सोमवार व्रतासाठी चुर्मक म्हणजे चुरमा, किंवा लक्ष्मी पूजनाच्या वेळेला लाह्या आणि बत्तासे हे जे विशिष्ट पूजेच्या वेळेला दाखवले जाणारे नैवेद्य आहेत त्याला प्रसाद नैवेद्य असं म्हटलं जातं। आणि तिसरा असतो तो महानैवेद्य, जो गणपती नवरात्रीत आपण देवीला वगैरे जो दाखवतो। त्यात काय काय असलं पाहिजे? भक्ष्य म्हणजे पोळी भाकरी यासारखे पदार्थ असले हवे असायला हवेत। भोज्य भोज्य म्हणजे भात खिचडी असे पदार्थ। लेह्य म्हणजे चाटून खाता येण्यासारखे चटणी पंचामृत यासारखे। चोष्य म्हणजे चोखून खाता येणारे म्हणजे आंबा असेल किंवा शेवग्याच्या शेंगा असलेले पदार्थ जे आपण बाप्पाला दाखवतो। आणि पेय म्हणजे मग बासुंदी आली त्यात किंवा खीर, आता खीर पेयामध्येही येते आणि लेह्यामध्ये म्हणजे चाटून खाण्यासारख्या पदार्थांमध्ये सुद्धा येते। या सगळ्यांनी जो असा बनतो तो महानैवेद्य, आणि त्यामुळे आता जो आपण बाप्पाला दाखवणार आहोत तो आहे महानैवेद्य। आरतीनंतर आपण जो दाखवतो तो महानैवेद्य, आणि संध्याकाळची पूजा वगैरे झाल्यानंतर आपण साखर फुटाणे वगैरे जे दाखवतो तर तो लघु नैवेद्य। किती तीन छान वर्गीकरणं केलेली आहेत। आता तुम्ही सांगा तुमच्याकडे कशा पद्धतीने यातल्या कुठल्याही प्रकारामध्ये काय वेगळी परंपरा? बाप्पासाठी मोदक वगैरे हे तर अगदी कॉमन आहे, वेगळा काही प्रकार आहे का नैवेद्याचा? अवश्य सांगा। तोपर्यंत हे सदाबहार असं अष्टविनायक गीत आपल्यासाठी।

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ॲसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
2: नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक, आपण ऐकत आहात FM Gold.
3: शंभरोशे 1 MHz FM Gold वर आपण ऐकत आहात रंजक सफर. आणि नैवेद्याबद्दल बोलत असताना आपली महाराष्ट्राची जी खाद्य संस्कृती आहे त्यात पेशवाई थाट त्याचा उल्लेख वारंवार होतो, पण तरीही छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा नैवेद्य ही संकल्पना अतिशय सुबकपणे पाळली जायची. समर्थ रामदासांनी प्रभू रामचंद्राला दाखवण्याच्या नैवेद्याचे 3 भाग सांगितलेले आहेत. आणि हे केवळ प्रभू रामचंद्रांपुरतं नव्हतं, त्यानंतर वेगवेगळे जे उत्सव व्हायचेत त्या उत्सवांमध्ये हीच नैवेद्याची संकल्पना सांगितली जायची. कोणते 3 भाग आहेत? पानाची डावी बाजू म्हणजे लवण शाखा,

सगळ्या चटण्या, तळलेले पदार्थ, लिंबू हे सगळे या शाखेमध्ये वाढले जायचे. मधला प्रमुख अन्नभाग, अन्नभागात काय काय असायचं? कणकेची सोजी, रव्याचा शिरा, पुरण, सांजा पोळी, तेल पोळी, साधी पोळी किंवा रांजणावर भाजलेले मांडे, तुपात तळलेल्या पुऱ्या, कानवले, करंजी, भाकरी, रोटले, धिरडी, पानवल्या, पानग्या, खांडवी, गुळवड्या, सांजा वड्या, डाळीचे ढोकळे, वेगवेगळे लाडू, साधा भात, साखर भात, गुळ भात, नारळी भात, मसाला भात, तूप आणि मध मिसळून केलेला राब भात, या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या मधल्या भागामध्ये यायच्या. नुसतं वाचून मला भूक लागायला लागली आता. आणि त्याच्यानंतर असायची पानाची उजवी शाख शाखा, त्यात काय यायचं तर सगळ्या भाज्या, मग त्यात निरनिराळ्या भाज्या त्या सगळ्या उजव्या बाजूला येणार. आणि या मधल्या भागामध्ये भाताच्या सोबतच लोणी किंवा घट्ट दही असावं असा सुद्धा संकेत होता. अशा प्रकारे डावी, उजवी आणि मधली अन्न भागाची शाखा, या तीन शाखांनी नैवेद्य सज्ज होत असे. आता अर्थातच काळानुसार आपण त्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी बदलल्या आहेत, बऱ्याच साऱ्या गोष्टी कमी जास्त केलेल्या आहेत, पण मुख्य गोष्ट काय असेल तर आपण जे काही मनापासून आपल्या इच्छेने, आपल्या भावनेने जे काही आपल्या आराध्याला देतो ती भावना महत्त्वाची, बरोबर की नाही?

FM गोल्ड 100.1 MHz आणि आज आपण रंजक सफर कार्यक्रमामध्ये नैवेद्याबद्दल बोलत आहोत. आपल्याला सुरेश पुट्टेजवार यांनी ऊन लाडूंबद्दल सांगितलं होतं. शंकरराव हजारे अमरावतीहून त्यांचा आपल्याला फोन होता. त्यांच्याकडे ज्या रानभाज्या असतात अंबाडी चवळी, तर त्या रानभाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. तर रघुनाथ खनुकर यांनी सांगितलं की बेळगावमध्ये त्यांच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि हा नैवेद्य नंतर भाताच्या शेतामध्ये सुद्धा तो नैवेद्य तिथं दाखवला जातो. मुळात नैवेद्यामध्ये तुम्ही काय काय देता यापेक्षा कोणत्या भावनेने देता ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे साधी साखर किंवा गुळ खोबरंसुद्धा जरी तुम्ही ठेवलं तरीही चालेल, पण ते मनापासून ठेवणं गरजेचं आहे. भक्तिभावाने हा नैवेद्य बाप्पाला दाखवा आणि म्हणा नैवेद्यम समर्पयामी. मंडळी, आजच्या या रंजक सफरच्या आपल्या अर्ध्या भागामध्ये आपण नैवेद्याबद्दल बोललो. एका गाण्याची फरमाईश आपल्या श्रोत्यांनी केलेली आहे, ते गाणं आपण ऐकवणार आहोत. आणि त्यानंतर आजच्या दिनविशेषाकडे वळत असताना वेगवेगळे दिनविशेष काय सांगतायत आपल्याला त्याच्याकडे वळूया. ऐकवत रहा 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा.

0: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मराठी गाणी आणि गप्पांची सुरेल साथ सकाळी 10 ते 3 या वेळात जगभरात FM गोल्ड वर नक्की ऐका.
2: आणि मंडळी, आजच्या दिनविशेषाकडे वळत असताना आजचा दिवस 14 सप्टेंबर, आजचा दिवस हा हिंदी दिवस म्हणून भारतभर साजरा केला जातो. पहिला हिंदी दिवस 1953 साली साजरा केला गेला होता. आणि अर्थातच हिंदी भाषेच्या संदर्भात जागरूकता निर्माण करणं, या भाषेचा प्रचार आणि प्रसार करणं या हेतूने आजचा हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी अर्थातच 2026 साली 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलन तर ते आयोजित केलं गेलेलं आहे नवी मुंबई इथं. त्यानिमित्ताने खास राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कार यांचं वितरण केलं जाणार आहे. आज देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हिंदी दिवस साजरा केला जात असताना वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, कविता पाठांतर स्पर्धा, हिंदीमध्ये भाषण स्पर्धा, शुद्ध हिंदीमध्ये बोलणं या सगळ्या गोष्टी आजच्या दिवशी साजरा केल्या जाणार आहेत. आणि त्यानिमित्ताने आपल्याकडे सुद्धा, आपण आकाशवाणीवर सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं हिंदी भाषा दिवस साजरा करत असताना अनेक कार्यक्रमांचा आनंदही घेणार आहोत. हिंदी संपूर्ण भारतभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या आपापल्या भाषा आहेत आणि ह्या भाषांना जोडण्याचं, दुवा बनण्याचं काम जर कोणती भाषा करत असेल तर ती भाषा हिंदी आहे. आपल्याकडे मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अनेक गीतं हिंदी शब्दांचा वापर करून किंवा पूर्णतः हिंदीमध्येच लिहिली गेली, रचली गेली, सादर केली गेली. त्यातलंच एक गीत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं आपल्यासाठी.

आणि आजच्या दिनविशेषाकडे वळत असताना आजचा दिवस 14 सप्टेंबर एक नाव या दिवसाशी जोडलं गेलेलं आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर अर्थात आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर. आजचा दिवस 14 सप्टेंबर त्यांचा जन्मदिवस. चिपळूण इथं त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर व्यवसाय म्हणून दंतशल्य चिकित्सक ते होते. पण मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेलं योगदान हे अतुलनीय असं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा विषय निघाल्यानंतर किंवा कुठं कुठं आपण जेव्हा भालजी पेंढारकरांचे जुने चित्रपट जेव्हा आपण पाहत असतो त्यावेळेलासुद्धा डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि ह्या ऐतिहासिक भूमिका यांचं एक समीकरण आपल्याला झालेलं दिसतं. यात एकीकडे रायगडाला जेव्हा जाग येते सारखं नाटक असेल की त्याच्यामधला जो एक करारी अभिनय आणि दुसरीकडे अश्रूंची झाली फुलेमधला लाल्या साकारणं ह्या दोन अत्यंत टोकाच्या भूमिका साकारणारं हे व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या अनेक नाटकांची आठवण या निमित्ताने येते. अनेक चित्रपट त्यांचे आपल्याला आठवत राहतात. गारंबीचा बापूमधली त्यांची भूमिका त्या बापूची तो बेफाट बापू आपल्याला सगळ्यांना आठवत राहतो. आणि एकूणच अत्यंत देखणं व्यक्तिमत्व अभिनय संपन्न असं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर अभिनयाचं वैविध्य ज्यांच्या भूमिकांमधनं आपल्याला अनुभवता आलं असं व्यक्तिमत्व. एकूणच कलाकार हा मनस्वी असतो असं म्हटलं जातं. तो मनस्वीपणा अत्यंत राजबिंडेपणाने रंगमंचावर किंवा चित्रपटांमध्ये दर्शवणारं हे व्यक्तिमत्व त्यांचा आठव आपण आज करत आहोत. 14 सप्टेंबर त्यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्यावरच चित्रित झालं त्यांच्याच गाजलेल्या चित्रपटातलं हे गीत आपल्यासाठी.

आणि बघता बघता 12:51 FM गोल्डच्या स्टुडिओतल्या घड्याळामध्ये तुम्ही सगळेजण आज गणपतीमय वातावरणाचा अनुभव घेत आहात. पण तरीसुद्धा जर ताल धरायचा राहिला असेल, जर ती मस्ती आगमनाची आणि उत्साह सगळा आणि उत्सवाचा सोहळ्याचा सगळा काही अनुभव घ्यायचा राहिला असेल, तर तुम्हाला एक मस्त बीट हवा आहे. त्यासाठी देऊ का मी? ऐकूया हा मस्त असा एक म्युझिक पीस टाइमपास चित्रपटातून.

आणि अशा या धम्माल गाण्यासह आणि या म्युझिक पीससह वेळ झाली आहे रंजक सफर कार्यक्रमातनं आपला निरोप घ्यायची. कसे वाटतायत आमचे सगळेच कार्यक्रम फोनच्या माध्यमातनं तुम्ही कळवत आहातच, ईमेलच्या माध्यमातनं सुद्धा आमच्यापर्यंत हे नक्कीच पोहोचू द्या. fmgoldmumbai@gmail.com तिथे आमच्या सगळ्या कार्यक्रमांविषयीच्या प्रतिक्रिया येऊ द्यात. आता जरी मी आपला निरोप घेत असले तरीसुद्धा 107.1 MHz FM रेनबोवर दुपारी 2 वाजता RJ

टोपी असेल, हाच गणेशोत्सवाचा उत्साह आणि उत्सव घेऊन आपल्यासाठी एफ एम रेनबो वाहिनीवर ऐका ऐकवत रहा 100.1 MHz, 107.1 MHz एफ एम रेनबो आणि एफ एम गोल्ड वाहिन्या. उद्या सकाळी 5:00 एफ एम रेनबोवर असतील आपल्यासोबत रश्मी वारंग. अरे मीच आहे परत. उद्या भेटूया सकाळी पुन्हा एकदा एफ एम रेनबोवर. तोपर्यंत आमच्या या दोन्ही वाहिन्या ऐकत रहा आणि गणेशोत्सवाचा आनंद आणि हा उत्साह असाच कायम ठेवत गणपती बाप्पा मोरया या जयघोषासह मी रश्मी वारंग घेते आपली अनुमती. नमस्कार, टाटा, बाय बाय, राम राम.

0: समाचार सांभळी शकशो। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ। देशात सर्वत्र सणाचा उत्साह। घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं केला एफआयआर दाखल। गोवा नाईट क्लब आग प्रकरणी क्लब मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पोलिसांना शरण। आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य। आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी। 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आज प्रारंभ झाला। गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख शांती उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवोत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या। गणेशोत्सव नवी ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येतो। श्री गणेशाच्या आशीर्वाद दाने देशाची प्रगतीच्या मार्गावर अखंड वाटचाल होत राहो अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्रात सुरू झालेला हा उत्सव आता राज्य उत्सव म्हणून साजरा केला जातो। ऐकूया त्याचा थोडक्यात वृत्तांत।
2: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी पार्थिव गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून सपत्नीक पूजा केली। मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे। आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरितालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली। पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळते। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता हळूहळू दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत। श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं। प्रसाद आणि मिठाई खरेदी करताना ग्राहक विशेष सावधगिरी बाळगत आहेत। गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे। राज्य शासनातर्फे तसंच इतर संस्थांतर्फे गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। सार्वजनिक गणेशोत्सवाची जन्मभूमी असलेल्या पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे। पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं। गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे। पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे।
1: गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत। देशात इतरत्रही गणेशोत्सव साजरा होत आहे। सर्वत्र लहान मोठ्या प्रमाणात साजरा होणारा हा उत्सव आता परदेशातही साजरा होतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलन होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह इतर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं। नवी दिल्लीत 18वी ब्रिक्स शिखर परिषद यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केंद्र सरकारच्या सर्व विभागांचे आणि संस्थांचे आभार मानले आहेत। या शिखर परिषदेचं आयोजन म्हणजे एक गुंतागुंतीची प्रक्रिया होती, मात्र सर्वांच्या सहकार्यानं ती यशस्वी झाली असं मंत्रालयानं म्हटलं आहे। विविध ब्रिक्स बैठका आयोजित केल्याबद्दल सर्व राज्य सरकारांचे आभारही त्यांनी मानले आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वीतेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। ऐतिहासिक नवी दिल्ली जाहीरनामा म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक प्रभाव वाढत असल्याचं द्योतक आहे असं त्यांनी म्हटलं आहे। ब्रिक्स देशांमधलं सहकार्य सर्वसमावेशक आणि मानव केंद्रित करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला। नेतृत्व म्हणजे फक्त मोठा आवाज नाही तर सर्व सहमतीची शक्ती असते हे या परिषदेच्या निमित्तानं भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे असं राजनाथ सिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे। अन्न पदार्थ इंधन ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली। जुलै महिन्यात ही वाढ 9.78% नोंदवली गेली होती। केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली। जुलै महिन्यात 6.65% वाढ दाखवणारा अन्न पदार्थ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% वाढला। इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा

घाऊ किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुझ समुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे घाऊ किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI ने FIR दाखल केला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं CBI दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी त्या नाईट क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर या दोघांनी आज म्हापसा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या नाईट क्लबमध्ये गेल्या वर्षी 6 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी अधिक चांगलं आरोग्य सहकार्य, नवोन्मेष, काटकपणा आणि शाश्वत वित्त पुरवठा यांची गरज अधोरेखित केली आहे. ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदेच्या या 4 संकल्पना जागतिक आरोग्याशी थेट निगडीत आहेत असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी ब्रिक्स नेत्यांना सज्जता, उत्तरदायित्व आणि दीर्घकालीन वचनबद्धता अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं. अलेक्झांडर झ्वेरेव्हनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यानं बेन शेल्टनचा 6-3, 7-6, 5-7, 6-2 असा पराभव केला. या हंगामातलं झ्वेरेव्हचं हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. जून महिन्यात त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडल्यानंतर दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच 8 वर्षांनी जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 मधून बाहेर पडून 12व्या स्थानावर घसरला आहे. सर्वाधिक 428 आठवडे पहिल्या स्थानावर राहण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ताज्या आकडेवारीनुसार यॅनिक सिनर पहिल्या, अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारा अलेक्झांडर झ्वेरेव्ह दुसऱ्या तर कार्लोस अल्काराज 3र्या स्थानावर आहे. अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारणारा बेन शेल्टन 4थ्या तर फिलिक्स ऑजर अलियासिम 5र्या स्थानावर आहे. दुहेरीत भारताचा युकी भांबरी 44व्या तर एन श्रीराम बालाजी 49व्या स्थानावर आहे. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघानं श्रीलंकेवर 72 धावांनी मात केली आणि अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेतलं भारताचं हे विक्रमी 8वं अजिंक्यपद आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्या 129 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 183 धावांचा डोंगर रचला. भारतीय गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 4 चेंडूंमध्येच 111 धावांवर तंबूत धाडला. शफाली वर्माला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. भारताचा अग्रमानांकित तिरंदाज धीरज बोम्मदेवरा यानं विश्वचषक स्पर्धेच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतला दुसरा सामना उद्या तर 3रा सामना येत्या गुरुवारी होणार आहे. देशातल्या 9 राज्यांमधल्या 147 कोळसा खंडांचा लिलाव 2020 पासून करण्यात आल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. यातून 47,500 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल आणि सुमारे 4,90,000 रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ, देशात सर्वत्र सणाचा उत्साह. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI ने केला FIR दाखल.
गोवा नाईट क्लब

आग प्रकरणी क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पोलिसांना शरण आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

भीम, विलंबित खेळातील बंदिश एक तालात, द्रुत खेळातील बंदिश तीन तालात निबद्ध आहे. विलंबित एकतालातील बंदिशीचे बोल आहेत एरी मेरो लाल सवारो सलोनी. द्रुत तीन तालातील बंदिशीचे बोल आहेत लाद पछताई पी संग मे. त्यांना तबल्याची साथ यती भागवत यांनी, सारंगी साथ उस्ताद फारूख लतीफ यांनी केली आहे. ऐकूया तर एस श्रीनिवासन यांनी गायलेला राग भीम.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण एस श्रीनिवासन यांनी गायलेला राग भीम ऐकलात. त्यांना तबल्याची साथ यती भागवत यांनी सारंगी साथ उस्ताद फारुख लतीफ यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र.

0: एफएम गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा आणि न्यूज ऑन एआयआर ऍप। सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
2: हर जोग

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: नमस्कार, मी तुमचा मित्र प्रफुल्ल आचरेकर आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, या कार्यक्रमात जोडण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, तुमचे प्रश्न आम्हाला थेट विचारू शकता। आमचा संपर्क क्रमांक आहे 4515-4134, 4515-4135 आणि STD कोड आहे 022। शेतकरी मित्रांनो, पीक म्हटलं की वाढ आली, फळधारणा आली, उत्पादन आलं आणि या प्रत्येक टप्प्यावर पिकांना गरज असते ती योग्य संजीवकांची। पण संजीवक म्हणजे नेमकं काय? संजीवक आणि संप्रेरक हे एकच आहेत की वेगवेगळे? बाजारात मिळणाऱ्या संप्रेरकांचा वापर कसा करावा जेणेकरून उत्पादन वाढेल पण जमिनीवर आणि पिकांवर दुष्परिणाम होणार नाही, याच महत्त्वाच्या विषयावर आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत। आजचा आपला विषय आहे पिकांमध्ये संजीवकांचा संतुलित वापर। आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओत आपल्यासोबत आलेले आहेत एक अत्यंत अनुभवी तज्ज्ञ, कृषी तज्ज्ञ महम्मद जावेद शेख सर। नमस्कार सर।
7: नमस्कार। नमस्कार सर्व ऐकणारे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांनाही माझा नमस्कार।
6: नमस्कार। आणि सरांचा एक थोडक्यात आपण परिचय जाणून घेऊया। सेवानिवृत्त कृषी निष्पादक दूरदर्शन, त्यांचे शिक्षण MSc ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं आहे, विशेष अभ्यास हा वनस्पती शरीरक्रियाशास्त्रात झालेला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन फिल्म अँड व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये झालेला आहे। त्यांचा अनुभव हा आकाशवाणी मुंबई येथे 19 वर्ष आणि त्याचबरोबर दूरदर्शन येथे 13 वर्ष कृषीविषयक कार्यक्रम निर्मितीचा प्रदीर्घ अनुभव आहे। त्यांना 3 कृषीविषयक आणि त्याचबरोबर 2 आरोग्यविषयक कार्यक्रमांना आकाशवाणीचे राष्ट्रीय पुरस्कार सन 2026 मुंब्रा येथील गाज इन्स्टिट्यूटतर्फे एक्सलन्स अवॉर्ड ही प्राप्त झालेला आहे। सर, पुन्हा एकदा आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि हॅलो फार्मर्स या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो।
7: धन्यवाद। धन्यवाद
6: सर। सगळ्यात आधी आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की संजीवक म्हणजे नेमकं काय, साध्या सोप्या भाषेत आपण काय सांगाल?
7: हां बघा प्रफुलजी, पीक संजीवक म्हणजे पिकांच्या वाढीवर नियंत्रण ठेवणारे रसायन। हे वनस्पतीच्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या संप्रेरक जे असतात त्यांच्यासारखंच काम करतात, पण आपण बाहेरून फवारणी करतो याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स PGR असं म्हणतात। म्हणजे संजीवक म्हणजे काय की अतिशय कमी प्रमाणात वापरून वनस्पतीच्या नैसर्गिक शरीर क्रिया, जसं म्हणजे पेशी विभाजन म्हणा, पेशी लांबी वाढवणं, मुळांची वाढ होणं, फुलोरा जास्त येणं, फळधारणा, फळांची वाढ होणं, फळगळ इत्यादी कमी करणं, पक्वता नियंत्रित करणं किंवा बदलण्यास मदत करणारे पदार्थ, त्यांना इंग्रजीत प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणतात। यामध्ये प्रामुख्याने 2 म्हणजे तुम्ही म्हणू शकता की वनस्पती नैसर्गिकरित्या प्लांट हार्मोन्स असतात, पण प्रयोगशाळेत तयार केलेले किंवा बाहेरून दिले जाणारे जे असतात तर सिंथेटिक ग्रोथ रेग्युलेटर्स। म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर AAIAA इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड हे ऑक्सिन नैसर्गिक आहे,
6: बरं,
7: तर NAA हे नॅप्थिलिन ऍसिटिक ऍसिड हे सिंथेटिक ऑक्सिन आहे,
6: बरं।
7: आणि वनस्पतीच्या शरीरक्रियांवर ताबा ठेवणारी ही रसायनं जी असतात ती द्रव्य नैसर्गिकरित्या वनस्पती तयार होतात, या द्रव्यांना संजीवक आपण म्हणतो। पण वनस्पतींच्या विविध शरीरक्रियांमध्ये वाढ करणं, त्या थांबवणं, त्यांचा वेग मंदावणं किंवा त्यांच्यात बदल घडून आणणं, अशा प्रकारे अनेक परिणाम जे आहेत या संजीवकांमुळे वनस्पतींमध्ये आढळून येतात आपल्याला।
6: बरं। यानंतर पुढचा प्रश्न माझा असा आहे की संजीवक कोणकोणती आहेत आणि संजीवकांचे किती प्रकार आहेत सर?
7: हां हे बघा, पीक संजीवकांचे मुख्य 2 प्रकार आहेत।
6: बरं।
7: एक वाढ वर्धक ज्यांना आपण प्रोमोटर्स म्हणतो, हां, त्याच्यात ऑक्सिन जिब्रेलिन सायटोकायनिन्स आहे, आणि वाढ रोधक ज्याला रिटार्डन्स किंवा इनहॅबिटर्स असं म्हणतात, त्याच्यात इथिलिन आहे, नंतर IBA आहे त्याच्यात ऑक्झिनचं काम आहे की मुळं फुटणं त्याला मदत करणं, फळगड थांबवणं, जिब्रिलिन्सची भूमिका आहे पेशींची लांबी वाढवणं, बियाण्यांची सुप्तावस्था मोडणं. तर हे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात ऑक्झिन या द्रव्यामध्ये वनस्पतीच्या पेशी लांब करण्याची क्षमता असते. हा संजीवकांमधील महत्त्वाचा गट आहे. यामध्ये इंडॉल ॲसिटिक ॲसिड IAA, इंडॉल ब्युट्रिक ॲसिड, नॅप्थिलिन ॲसिड, ट्राय आयडो बॅझोइक ॲसिड म्हणजे TIBA 24D असे सगळे ते संजीवक आहेत. त्याचा जिब्रिलिन्स या रासायनिक द्रव्यामध्ये वनस्पतीच्या पेशी लांबट करण्याची आणि पेशी विभाजन करण्याची क्षमता असते. या गटामध्ये जिब्रिलिक ॲसिड 3 GA3 त्याला म्हणतात. नंतर सायटोकॅनिन्समध्ये या रासायनिक द्रव्यामध्ये पेशी विभाजनाची क्षमता असते. या गटामध्ये कायनिन, कायनेटिन आणि BA यांचा समावेश आहे. आणि वाढ विरोधकं जी आहेत त्यामध्ये वनस्पतीच्या अंतर्गत होणाऱ्या शरीरक्रिया थांबवण्याची अथवा कमी करण्याची क्षमता असते. यामध्ये ॲप्सिसिक ॲसिड, मॅलिक हायड्रोक्साईड यांचा समावेश आहे. कोंब यायला विलंब करणं, कांद्यामध्ये खास करून पानांमध्ये पाण्याचं उत्सर्जन कमी करणं, फुलांचं नियमन करणं इत्यादी उपयोग याच्यामुळे होतो. नंतर HH40 या नावानं हे संजीवक बाजारात उपलब्ध आहे. इथिलिन हे संजीवक जे आहे ते फळं पिकायला मदत करणार आहे आणि याचा उपयोग वनस्पतीमधील अनेक शरीरक्रियांमध्ये होत असतो.
8: बरं.
7: हां. आणि काकडीवर्गीय पिकांमध्ये मादी फुलांचं प्रमाण वाढवणं, फळांची परिपक्वता वाढवणं, फळं एकसारखी पिकायला मदत करणं, फळांचा रंग चांगला आणि एकसारखा येणं यासारखी जी कामं आहेत का या कारणांसाठी उपयोग याचा होतो. आणि शेवटचा प्रकार म्हणजे वाढ रोधक. या संजीवकाचा उपयोग काही वेळा वाढ प्रेरकांपेक्षाही महत्त्वाचा ठरला आहे. यामध्ये CCC, क्लोरमाकॉल्ट, LR म्हणजे B9, फॉस्पॉन D या वाढरोधकांचा समावेश आहे. या द्रव्यांचा उपयोग बटाट्यामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी, टोमॅटोमध्ये फळधारणा वाढवण्यासाठी, अवर्षणात तसंच थंडी आणि वारा यापासून संरक्षण होण्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, फळांचा आकार आणि वजन वाढवण्यासाठी, तसंच फुलांचं जे प्रमाण आहे ते वाढवण्यासाठी उपयुक्त ठरलेलं आहे. लिहोसिन, सायकोसिल हे संजीवक तसंच मेलिकॉट क्लोराईड बाजारात उपलब्ध आहे. आणि या संजीवकांशिवाय मॉर्फॅक्टिक्स आणि काही संजीवक सदृश रसायनं बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये ट्राय कॉन्टिनॉल किंवा मिराकुलॉन, विपुल, पारस, फोटोसिंथ, कल्टार, सायटोझाईम, बायोझाईम, बायो

0: अल्किन, केओलिन इत्यादी सगळ्यांचा समावेश होत असतो त्याच्यात.
1: अगदी खूप उपयुक्त आपण या गोष्टी सांगत आहात, म्हणजे संजीवकांचे प्रकार आणि त्याचबरोबर त्यांची माहिती सुद्धा. श्रोते हो, आपल्यालाही काही प्रश्न पडले असतील किंवा आपल्यालाही काही प्रश्न असतील तर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता 45 15 41 34 45 15 41 35 आणि आपला एसटीडी कोड आहे 022. आपल्या हा प्रश्नांचा ओघ असाच सुरू ठेवणार आहोत, पण त्याआधी ऐकू एक पुढील सुंदर गीत.

0: शेख सर, पुढचा माझा प्रश्न आपल्याला असा आहे की द्राक्ष पिकात संजीवकांचं काय महत्व काय आहे हे आम्हाला जरा पटवून द्या.
1: हे बघा प्रफुल्लजी, की चांगल्या प्रतीच्या द्राक्षांचं उत्पादन करणं सद्यस्थितीत आवश्यक झालेलं आहे. कारण काय की आजच्या बाजारपेठा या ग्राहकभिमुख झालेल्या आहेत, त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला पडतील असं द्राक्ष उत्पादन करणं गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आणि निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणं, कारण निर्यातीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे.
0: बरोबर.
1: तर या सगळ्या कारणांसाठी इतर व्यवस्थापनाप्रमाणे संजीवकांचा योग्य वापर द्राक्षांचा दर्जा वाढवण्यासाठी अपरिहार्य झालेला आहे. आता संजीवकांचा जो वापर आहे तो द्राक्षबागेत बऱ्याच उपयुक्त गोष्टींसाठी केला जातो. त्यातच निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी त्याचा प्रामुख्याने वापर होतो. यामध्ये बघा, द्राक्ष गुणवत्ता ही कशावर अवलंबून असते तर घडाची घडण, घडाचं आकारमान, मण्यांचं आकारमान, मण्यांच्या रंगातील एकसारखेपणा, मण्यांवर डाग नसणं, नंतर मण्यांची गोडी आणि मण्यातील आम्लता, मण्याची साठवण क्षमता, घडातील मणी एकसारख्या आकाराचे असणं, हे सर्व जे घटक आहेत ते अपेक्षेप्रमाणे असण्यासाठी संजीवकांचा वापर करणं खूप आवश्यक आहे.
0: यानंतर त्याला जोडून पुढचा प्रश्न माझा असा आहे की द्राक्ष पिकात कोणकोणत्या संजीवकांचा वापर केला जातो आणि हा वापर कोणत्या अवस्थेत केला जातो.
1: मुख्यतः GA आणि इतर काही रसायनं आहेत, युरिया फॉस्फेट आहे, सायट्रिक ऍसिड आहे, नंतर GA 3 आहे. तर सर्वसाधारणपणे 400 ग्रॅम वजनाचे घट तयार करायचे झाले ना, तर त्याचं आकारमान व्यवस्थित असणं गरजेचं असतं. आणि हे करण्यासाठी जिब्रिलिक ॲसिड याचा प्री ब्लूम म्हणजे फुलोरावस्थेतील वापर, फुलोरावस्था येण्याच्या आधीचा वापर महत्त्वाचा ठरतो. आता हे आपण जर स्पष्ट करायचं झालं तर घडाचा पोपटी रंग जेव्हा येतो तर तेव्हा 10 PPM GA अधिक युरिया फॉस्फेट pH ज्याचा 6 आणण्यासाठी स्प्रे द्वारे द्यायला पाहिजे. आणि घडाची जी पोपटी रंगाची अवस्था आहे तर या अवस्थेनंतर 3-4 दिवसांनी 15 PPM GA म्हणजे जिब्रेलिक ॲसिड आणि सायट्रिक ॲसिड ज्याचा pH 6 आणण्यासाठी शक्यतो डीप द्यावा त्याचा.
0: बरं.
1: आणि आत्ताची जी अवस्था आहे तर याच्या नंतर 3-4 दिवसांनी 20 PPM GA म्हणजे जिब्रिलिक ॲसिड आणि सॅट्रिक ॲसिड pH 6 आणण्यासाठी द्यायचा आहे. आणि गरज जर असेल तर 20 PPM GA चा जो वापर आहे तो करावा.

0: आपण जर पाकळ्यांची लांबी आधीच्या जीएच्या वापरानं योग्य प्रमाणात मिळाली आपल्याला तर यावेळी जीए आपण वापरू नये. आता मण्यांची जी विरळणी असते तर ती विकसित गणामध्ये मण्यांची संख्या ही 500 जास्त असू शकते. एवढं सर्व मणी घडामध्ये ठेवले आपण तर मण्यांच्या विकासाला बाधा पोचू शकते आणि मण्यांचा आकार हा लहान राहू शकतो. म्हणून मण्यांची विरळणी ही आवश्यक ठरते आणि ही दोन प्रकारे ती केली जाते, एक जीएच्या वापराने आणि एक मजुराद्वारे कात्रीनं पाकळ्या कापून. तर जीएचा वापर घडामध्ये कसा करतात, तर मणी जेव्हा 50% फुलोरावस्थेत असतात तर अशावेळी 40 PPM जीए आणि pH 6 एवढा आणण्यासाठी लागणारं जे सॅट्रिक ॲसिड आहे तर यांचा वापर आपण करायला पाहिजे. बऱ्याच प्रमाणात मणीगळ जी आहे ते मजुरांद्वारे थिनिंग करण्याचं काम त्यामुळे सोपं जातं आणि मण्यांचे आकारमान वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी जीए आणि CPPU अर्थात 4-chloro-fenuron यांचा वापर आपल्याला उपयोगी ठरलेला आहे असं संशोधनांती सिद्ध झालेलं आहे. कृषी विद्यापीठांनी आणि द्राक्ष संशोधन केंद्र पुण्याला जे आहे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र यांनी ही शिफारस केली आहे. आणि सध्या प्रचलित असलेल्या द्राक्ष जातीसाठी म्हणजे शरद सीडलेस आहे, फ्लेम सीडलेस आहे, थॉम्सन सीडलेस आहे, तर याच्यात जीए आणि CPPU यांचं प्रमाण निर्धारित करण्यात आलेलं आहे. फ्लेम सीडलेस आणि शरद सीडलेस जातीसाठी CPPU 0.5 PPM एवढं द्यावं लागतं आपल्याला आणि जीए 40 PPM एवढ्या प्रमाणात दोन्ही अवस्थेत म्हणजे 3-4 mm आणि 6-7 mm मणी आकार अवस्था जी असते त्या अवस्थेमध्ये आणि हे वापरावं आपण. त्यामुळे काय होतं की मण्यांचा जो आकार आहे तर तो व्यवस्थित मिळतो आणि घडातील मण्यांना एकसारखा रंग येतो. थॉम्सन सीडलेस या जातीसाठी मणी गोलाकार आणि लांबोळ्या आकाराच्या करता येतात त्याला आणि 3-4 mm मणी आकार असतो. तेव्हा जीए 40 PPM, CPPU 2 PPM, pH 6, जीए 50 PPM अधिक CPPU 1 PPM गोलाकार मणी आणि मण्याची फुगवण होण्यासाठी आणि लांबोळे मणी आणि मण्याची फुगवण होण्यासाठी हे प्रमाण आपल्याला द्यायला पाहिजे. नंतर 6-7 mm मणी जेव्हा आकाराचे असतात तेव्हा जीए 40 PPM अधिक 1-2 PPM CPPU pH 6 असताना याच्यामुळे काय होतं की मण्यांचं आकारमान जे आहे ते वाढायला मदत होत असते. तर असं बरंच काही आहे. एक आपल्याला हे म्हणता येईल की द्राक्ष मण्यांमध्ये एकसारख्या दुधाळ रंग टिकून राहण्यासाठीही संजीवकांचा वापर होतो. नंतर मण्यांचा आकार वाढवण्यासाठी आपण जीएचा वापर करायला पाहिजे. असे बरेच फायदे संजीवकांमुळे आपल्याला दिसून येतात.
1: म्हणजे संजीवक तर महत्वाचा हा भाग किंवा घटक आहेच पण त्याचं प्रमाणही तेवढंच महत्वाचं आहे आणि ते प्रमाण व्यवस्थितपणे आणि सुंदररित्या आपण समजावून सांगितलात. पुढचा माझा प्रश्न शेख सर असा आहे की विविध भाजीपाला पिकांमध्ये कोणकोणत्या संजीवकांचा आणि कोणत्या अवस्थेत त्यांचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे त्याचे फायदे काय होतात.
0: बघा, भाजीपाल्यामध्ये संजीवकांचा वापर करण्याच्या पद्धती म्हणजे की बियाण्यावर प्रक्रिया करून पण आहे. रोपांची मुळं बुडवून कोरड्या भुकटीचाही वापर करता येतो. नंतर पानांवर किंवा फळांवर फवारणी करून द्रावणात तयार करून जमिनीत देणं किंवा जमिनीवर फवारणं, फक्त पिकांच्या विशिष्ट भागावर फवारणं. आता बीज प्रक्रियेबद्दल जर बोलायचं झालं तर बियाण्याला संजीवकांची प्रक्रिया केली असता उगवण लवकर होते, जास्त प्रमाणात होते, तसंच सुप्तावस्था मोडून काढता येते आपल्याला. याच्यासाठी ऑक्झिन्स IAA IBA 24D आणि जिब्रेलिन GA याची बीज प्रक्रिया वापरली आपण तर उगवण शक्तीची जी टक्केवारी आहे ती वाढ होते त्याच्यात.
1: बरं,
0: आणि जलद वाढ होते आणि अधिक उत्पादन आपल्याला मिळतं, उत्पादन चांगलं घेता येतं आपल्याला. संजीवकांचे आवश्यक त्या तीव्रतेचं द्रावण जर आपण तयार करून पेरणीपूर्वी बियाणं या द्रावणात भिजवून सुकून पेरणी करावी आपण, त्याच्यामुळे फायदा होतो. द्रावण तयार करताना संजीवक विरघळण्यासाठी शिफारस केलेल्या द्रावणात मिसळून नंतर पाणी टाकून त्याचं योग्य प्रमाणात तीव्रतेचं द्रावण तयार करावं. फुलं येण्याकरता संजीवकांचा वापर आपल्याला करता येतो भाजीपाल्यामध्ये. यामध्ये पीक लवकर फुलोऱ्यावर येण्याकरता तसंच वेलवर्गीय भाज्यांमध्ये मादी फुलं जास्त

0: प्रमाणात यावीत यासाठी संजीवकांचा वापर प्रभावी ठरतो. यामध्ये जिब्रेलिक आम्ल रोप 2 आणि 4 पानांच्या अवस्थेत असताना संजीवक वेलवर्गीय भाजीपाला पिकावर फवारलं आणि त्याच्यामुळे मादी फुलांच्या टक्केवारीत वाढ होते आणि उत्पादन अधिक वाढतं. मॅलिक हायड्रोक्साईड 100 PPM किंवा NAA 100 PPM आणि सायकोसिल CCC 500 PPM या संजीवकांची फवारणी जर केली आपण तर हा परिणाम जो आपल्याला तो दिसून येतो, म्हणजे उदाहरणार्थ काकडी, तांबडा भोपळा, टिंडा, कोहळा, दोडका आणि घोसाळीचं बियाणं लावण्यापूर्वी 24 तास 200 PPM तीव्रतेच्या मॅलिक हायड्रोक्साईड किंवा NAA या संजीवकांचा द्रावणात भिजत ठेवला आपण तर मादी फुलांचं प्रमाण वाढून उत्पादनात भर पडते. इनहिबिटर्स आणि रिटार्डन्समुळे पिकांची वाढ मंदावते आणि पीक लवकर फुलावर येतं. पण जास्त तीव्रतेची फवारणी केली म्हणजे संतुलित वापर म्हणून महत्त्वाचा आहे, तर जास्त तीव्रतेची फवारणी आपण केली तर पीक फुलवल्या येण्याऐवजी फुलं यायला प्रतिकार करते. तर असे सगळ्या आता वेलवर्गीय भाज्यांमध्येही काकडी आपण घेतली तर इथ्रेल 200 ते 300 PPM किंवा 20 ते 25 PPM तीव्रतेचं GA किंवा 100 PPM तीव्रतेच्या NAची फवारणी आपण वेल 2 पानावर असताना आणि नंतर 1 आठवड्याने आपण केली तर मादी फुलांची संख्या जी आहे ती वाढून उत्पादनात 60 ते 100% वाढ आपल्याला टक्के वाढ दिसते आपल्याला. नंतर फलधारणा आणि फळांच्या वाढीसाठी भरघोस उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा भाग म्हणजे पीक फुलवणार असताना कमी आणि जास्त तापमानाला NAA 20 PPM, बीटा NOA 40 PPM, CPA 20 ते 25 PPM, नंतर TIBA 25 ते 100 PPM आणि 2,4-D 2 ते 5 PPM तीव्रतेचं फवारलं तर फळधारणेत वाढ होऊन उत्पादन वाढतं. वांगी पिकात बघा असं दिसून आलेलं आहे की 2,4-D या संजीवकाची 2.5 PPM तीव्रतेची फवारणी केली आपण तर फळधारणा जी आहे ती जास्त प्रमाणात होते. आणि बियाविरहित फळं येण्यासाठी भाजीपाल्यामध्ये वांगी आणि काकडीवर्गीय भाज्यांच्या फळांमध्ये ग्राहक कमी बियांची किंवा बिया नसलेली फळं पसंत करतात हे आजकाल दिसून आलेलं आहे आपल्याला. तर याकरता संजीवकांचा वापर केला आपण तर फळं येऊ शकतात, फळं त्यामुळे फळांना जास्त भाव मिळतो आणि 2,4-D 25 PPM NAA 820 PPM वांगी आणि काकडीवर्गीय पिकांवर फवारले तर बिया विरहित फळं मिळायला आढळून आलेलं आहे आपल्याला. फुलगळ कमी करण्यासाठी सुद्धा संजीवकांचा वापर होतो. नंतर उन्हाळी हंगामात मिरचीच्या फुलांची गळ फार मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन उत्पन्न कमी होतं. फुलांची गळ कमी करण्यासाठी मिरची पीक फुलावर आल्यावर NAA या संजीवकाची 50 PPM 50 mg 1 लिटर पाण्यात याप्रमाणे फवारणी केली तर फुलगळ कमी होऊन उत्पादनात वाढ दिसून आलेली आहे.
1: नक्कीच या सगळ्या गोष्टींचे फायदे आपल्या शेतकऱ्यांना तर नक्कीच होणार आहेत. शेख सर, मी पुढचा प्रश्न आपल्याला याच अनुषंगाने विचारेन. आता आपण द्राक्षांबद्दल किंवा भाजीपाल्यांबद्दल जाणून तर घेतलं, पण आता मला आंब्यांविषयी जाणून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी मी पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांना आवर्जून सांगेन की आपल्याला या हॅलो फार्मर्स या कार्यक्रमात जोडण्यासाठी काही तुमचे प्रश्न असतील ते आम्हाला थेट विचारण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता 45151434 45151435 आणि आपला STD कोड आहे 022. तर पुढचा प्रश्न माझा शेख सर असा आहे की आंबा पिकात कोणत्या संजीवकांचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर त्याच्या वापरामुळे काय फायदे नक्की होतात हे आम्हाला जरा सविस्तर सांगा.
0: बघा, आंब्यामध्ये पॅक्लोबिट्रोझॉल याला कल्टार या नावाने ओळखलं जातं, तर ते आपण जर दिलं तर वर्षाआड जी फुलोरा येण्याची जी आहे समस्या आंबा पिकामध्ये तर ती दूर करता येते. पॅक्लोबिट्रोझॉल जमिनीतून जून जुलै महिन्यात, जुलै किंवा ऑगस्टमध्येही देता येतो. आपण नियमित मोहर येण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि रिझल्ट त्याचे खूप चांगले आहेत. आता जॉईंट ॲग्रोस्को म्हणतो आपण, तर 54वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक दापोली येथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात 9 ते 11 सप्टेंबरला झाली. तिथेही आंब्याच्या संदर्भात इथ्रेल फवारणीमुळे आंब्याच्या पक्वतेत फायदा

0: होतो इथ इथे इथे फोन 39% एसएल वापरल्यामुळे हे प्रयोग म्हणजे तिथे सादर करण्यात आले, जे प्रायोगिक रिसर्च पेपर्स असतात ते सादर करण्यात आले. नंतर ट्रायझॉल फंजीसाइड सबस्टिट्यूट पेट्रोबिट्रोझॉलला आहे, त्याच्यावरही संशोधन सुरू आहे, त्याचेही रिझल्ट्स आलेले आहेत. जिब्रेलिन्समध्ये एका झाडावर जास्त फळ येण्यासाठी, फळगळ कमी करण्यासाठी जिब्रेलिनचा वापर होतो, हेही याच्यावरही संशोधन सुरू आहे, पण अजून पूर्णतः शिफारस करण्यात आलेली नाही, ती लवकरच होईल.
1: बरं, म्हणजे प्रयत्न सुरू आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न माझा मी नक्कीच विचारणार आहे, पण एक आधी सुंदर गीत ऐकूया आणि पुन्हा एकदा प्रश्नाकडे बोलूया.

0: शेख सर, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की कपाशी पिकात संजीवकांचा वापर केला जातो का?
1: हां, अवश्य केला जातो. मॅपिक्विट क्लोराईड 50 PPM 60 आणि 90 दिवसांनी जर आपण याची वापर केला तर उंची थांबून बोंड वाढण्यासाठी याचा उपयोग होतो, उंची कमी होते. आणि बागायती कपाशीमध्ये एक शिफारस अशी झालेली आहे की कपाशीमध्ये लागणारे म्हणजे पात्या म्हणा, फुलं म्हणा, बोंड यांची कीड रोग आणि हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात गळ होते. त्यामुळे काय होतं की उत्पादनात घट होते.
0: बरं,
1: तर आता या नैसर्गिक कारणांमुळे होणारी पात्या, फुलं, बोंड नंतर यांची गळ जी आहे ती कमी करायची झाली तर NAA नॅप्थिलिन ॲसिटिक ॲसिड, त्याचा बाजारात फ्लेनोफिक्स नावानेही ओळखलं जातं ते, तर या संजीवकाचा हेक्टरी 100 मिलीलिटर NAA 500 लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण जे आपण तयार करू तर याची फवारणी केली तर त्याची पात्या लागल्या असतील तर तेव्हा पहिली फवारणी करावी. आणि दुसरी फवारणी जी आहे ते 15 ते 20 दिवसांनी करावी. त्यामुळे उत्पादनात 10% वाढ होते असं दिसून आलेलं आहे.
0: बर, त्याचबरोबर सर अगदी शेवटचा प्रश्न,
1: आता मी थोड्या अजून काही पिकांमध्ये कसा वापर होतो ते सांगतो.
0: बरं बरं, ठीक आहे.
1: केळीमध्ये एक इथ्रेल वापरलं 500 ते 1000 PPM तर घड काढणीनंतर पक्वतेसाठी त्याचा उपयोग होतो. नंतर सोयाबीन आणि हरभऱ्यामध्ये सायकोसिल वापरलं तर 500 PPM फुलोऱ्याच्या आधी तर जास्त फांदे आणि शेंगा लागण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हां, तर अजूनही बरंच कांदा साठवणुकीसाठी MH 2500 PPM काढणीच्या 20 दिवस आधी जर केलं तर कोंब फुटू नये म्हणून याचा चांगला उपयोग होतो.
0: बरं, म्हणजे माहिती बरीच आहे पण वेळेअभावी आपल्याला काही प्रश्नांची इथे थोडीशी आपल्याला कमी करावे लागत आहेत प्रश्न, पण तरीसुद्धा आपण शेवटाकडे आलो आहोत. आणि पिकांमध्ये शेवटचा प्रश्न माझा असा आहे की पिकांमध्ये संजीवकांचा संतुलित वापराच्या बाबतीत शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल?
1: हे बघा प्रफुल्लजी, की शेतकरी बांधवांनी एक मुख्य लक्षात घ्यायला पाहिजे की पीक संजीवक हे अतिशय कमी प्रमाणात वापरायचं रसायन आहे. तर म्हणून आपण शिफारस जी केलेली आहे जेवढ्या PPM तीव्रतेचं ते द्रावण आहे तर त्या तीव्रतेचंच आपण ते द्रावण वापरायला पाहिजे. म्हणून त्याच्यात संतुलित वापर